नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख शके 1948 अर्थात 10 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या प्रसारण सेवेला सुरुवात करत आहोत मंगलवाद्यानं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

देखियला कृष्ण यादवांचा राणा योगी मुनिजन सन्निधी चरण उपविष्ट सिंहासनी देव किन्नर वोळग करीती यादवी परिवारातू सहस्त्र कनकदंडे लक्षावरी ढळती सभा देखौनिया बहु उच्छावो मनी तव विप्रे देवासी घातले लोटांगणी राखय राखय प्रभुराया तू स्वामी माझा मी तुझा दासू करुणाकरांचा रावो जन्म सुफळ देखिले ऋषिकेशी दर्शन देऊनी श्री श्री धरियेले चरण पुरे पुरे म्हणे कृष्ण यादवांचा राणा दिव्यासन घालूनिया देवे विप्रासी करविली पूजा निवालो कृष्ण दर्शने नेणे मी कव्हणे काह्याचे काज. इथपर्यंतच्या रचनेचा भावार्थ असा की सुदेव नावाचा विप्र द्वारकेमध्ये पोचल्यावर भगवंताच्या महालापाशी गेले. भगवंतापर्यंत पोचण्याआधी सात दरवाजे होते. जाणकारांच्या मते हे सात दरवाजे म्हणजे षडरिपूंचे सहा अडथळे आणि त्याही पुढे आलेला सातवा सात्विक अहंकाराचा अडथळा. हे अडथळे जे पार करू शकतात तेच सातव्या दरवाजानंतर भगवंताला प्राप्त करू शकतात अथवा भेटू शकतात. सुदैव विप्र हा अधिकारी भक्त असल्यामुळं आणि भगवंतांना अशा भक्तांविषयी अतीव प्रेम असल्यामुळं सुदैवाला देवांची भेट लगेचच झाली. पुढे भगवंताच्या अप्रतिम देखण्या राजवैभवांनी युक्त राजप्रासादाचं वर्णन असं की रत्नखचित रम्य अशा त्या राजभवनाची तुलना मेरू शिखरांशी सुद्धा होणार नाही. अशा त्या महालात यादवांचा राजा कृष्ण योगी मुनिजनांच्या मेळ्यामध्ये विराजमान आहे. राजचिन्हांकित अशा देवांच्या सिंहासनाजवळ इतर देव गंधर्व किन्नर तसंच यदू परिवारातील सदस्यांची दाटी झाली आहे. अशी गजबजलेली सभा पाहून मनामध्ये उल्हसित झालेल्या विप्रवर सुदैवांनी देवांना साष्टांग नमस्कार केला आणि रुक्मिणी देवींची आर्त साद निवेदित करायला प्रारंभ केला. मात्र भगवंतांनी पुरेपुरे म्हणून एका दिव्य आसनावर सुदैवाला बसवून संपूर्ण आदरानी राजोपचारांनी त्याचं पूजन केलं. भगवंताची अतीव पण सहज नम्रता प्रेम आदरातिथ्य यांनी भारावून जाऊन बराच काळ सुदैवाचं देहभानच हरपलं. आपण कोण आहोत आणि कुठल्या कामानिमित्त इथं आलोय याची आठवणच त्याला झाली नाही. आणखी थोडाच काळ असाच गेल्यावर पुन्हा एकदा सुदैव श्रीकृष्णाला सांगतात, भीमक कुमारी सुंदर रुक्मिणी लावण्यरासी त्रैलोक्य मोहिनी तिया विनंती पाठविली तुम्हासी स्वामी जगन्नाथू भक्ता कैवारी शरणागताचा वेळाई तू तरी बीजे करावे मुरारी भीमका घरी देवा सुंदर रुक्मिणी बाळा रूपे तिया जिंतिले त्रिभुवन सकळा तबराये पाहियला शिशुपाळ वरू तयाचे नाव न साहे ते कुमरी तुम्हा देवावरिले ती चौथा दिसी लग्न अवधारी. अर्थात आपल्या रूप लावण्यानी त्रिभुवनाला मोहित करू शकेल अशी त्रिभुवन सुंदरी कुमारी रुक्मिणी भीमकाची कन्या हिनी पूर्ण शरणागत भावानी केवळ आपल्यालाच पती म्हणून मनानी वरला आहे. शिशुपालाचं नावही ती वर म्हणून सहन करू शकत नाही. आता आजपासून चौथ्या दिवशी तिचा शिशुपालाशी विवाह ठरला आहे. तेव्हा त्या दिवसाच्या आत आपण रुक्मिणीच्या विनंतीला मान द्यावा आणि तिचं पाणी ग्रहण करावं. यावर भगवंतांनी आनंदानी मान डोलावून आपली संमती दर्शवली आणि तात्काळ दारूक नावाच्या आपल्या सारथ्याला रथ जोडून तयार करविला आणि या सुदैवांसह रथारूढ होऊन अत्यंत वेगानी ते कौंडिण्यपुराला अर्थात रुक्मिणीच्या निवासस्थानाला रवाना झाले. ऐसे मान ऐकोनी मानवले जगन्नाथू दारुका करवी आणविला रथू आरुढले कृष्णनाथ रावो
सरिसा विप्र जो आनंद

0: आनंद निर्भरू कव्हणा नेणता देवो चालले कौरण्यपुरा वेगवत्तरू। जय जय रामकृष्ण हरी।
1: चिंतन आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी। आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत प्रज्ञाविवर्धन स्तोत्र स्वर आहे वैभवी शेटे यांचा।

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. स्वर होता वैभवी शेटे यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजातील जयवंत वालावलकर यांची भूपाळी.

प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील संत तुकाराम महाराज यांचा अभंग, संगीत दिले मधुकर गोळवलकर यांनी.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या आवाजातील अण्णा जोशी यांची भक्तीरचना. संगीतही आहे अण्णा जोशी यांचं.

प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्ती रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत नक्षला अयलपुरी यांची देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 MHz आपण ट्यून केलं आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोते आता प्रसारित करत आहोत शेतीविषयक माहितीपर सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आपण कुक्कुटपालनातील आपल्या कोंबड्यांवर येणाऱ्या ताण व्यवस्थापनाविषयी बोलतोय. कालच्या भागामध्ये तुम्ही सांगितलं की मांसल पक्षी जेव्हा एखादा शेतकरी सांभाळतो तेव्हा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय परिणाम होतो त्या पक्ष्यांवर, कारण घामाच्या ग्रंथी नसल्यामुळं कोंबड्यांमध्ये उष्णता जास्त जाणवते आणि अर्थातच पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं आणि खाद्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे उत्पादनात घट येते. पण अंडी उत्पादन घेणारा पण असा गट आहे की जो कोंबड्यांपासून फक्त अंडी उत्पादन घेतलं जातं कुक्कुटपालनामध्ये, मग अंडी उत्पादनामध्ये सुद्धा असा परिणाम होतो या उत्पादनावर जर अशी उष्णता वाढत गेली तर?
3: हो, अंडी उत्पादनावरती सुद्धा परिणाम होतो, कारण अंड्यांचं उत्पादन जे आहे ते सुद्धा शरीराचं जे पोषण आहे त्याच्यावरती आधारित आहे, किंवा पक्षी ज्या पद्धतीचं खाद्य खातील, जितक्या प्रमाणामध्ये खाद्य खातील, त्यानुसारच त्या शरीराचं पोषण जे आहे ते पोषण होत असतं आणि मग ते अंड्यांचं उत्पादन आपल्याला मिळत असतं. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जसं आपण आधी चर्चा केली की उष्णता जास्त झाल्यामुळं पक्षी खाद्य कमी खातात, पाणीच जास्त पितात, त्यामुळं त्या शरीराचं पोषण होत नाही आणि पर्यायानं त्याचा परिणाम जो आहे जसा मांसावरती होतो तसाच तो अंडी उत्पादनावरती सुद्धा होतो. अंड्यांचं उत्पादन जे आहे हे सुद्धा आपल्याला कमी मिळतं, म्हणजे अंड्यांची संख्या जी आहे ही अंड्यांची संख्या सुद्धा कमी प्रमाणात मिळायला लागते. तसंच अंड्यांचा आकार जो आहे हा आकार सुद्धा लहान राहतो, कारण शरीराचं पोषण न झाल्यामुळं अंड्यांचा आकार सुद्धा आपल्याला लहान मिळतो. आणि अंड्याचं जे कवच आहे हे कवच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पातळ राहतं, त्याच्यामुळं अंडी जी आहेत हे फुटून सुद्धा त्याचं नुकसान आपल्या शेडमध्ये व्हायला लागतं. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अंडी आपल्याला लवकर कलेक्ट करणं सुद्धा गरजेचं असतं. तसंच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बघतो की जे काही अंड्यांचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळतं त्याचं मार्केटमध्ये ज्या वेळेला ते विक्रीसाठी जातात तर त्यावेळेला त्याचा दर सुद्धा थोड्याफार प्रमाणावरती कमी झालेला असतो. त्यामुळं अंडी उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत पोल्ट्रीमधून तर त्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या सर्व बाबींमध्ये परिणाम झालेला दिसून येतो.
2: म्हणजे अंड्याचे कवच सुद्धा पातळ होण्याची शक्यता असल्यामुळं अर्थातच अंडी फुटल्यानंतर तुमचं ते नुकसान होणारच आहे, त्यामुळे त्या पद्धतीनंच शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आपण कशासाठी पक्षी सांभाळतोय आणि काय काळजी घेतली पाहिजे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
3: बरोबर,
2: धन्यवाद सर.
3: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: शेतीविषयक माहितीपर सदर आताच आपण ऐकलं कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

FM बँड 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते, आता जाणून घेणार आहोत रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी माहिती. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. 6:55 दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. 7:00 आजचा सुविचार. 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहात 8:40. 9:00 हिंदी चित्रपट संगीत. आज सकाळी 9:30 क कमाल ध धमाल या बालदोस्तांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कै काशीनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालय कराड तालुका कराड जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित करणार आहोत. सूत्रनिवेदन मुग्धा कुंभारे यांचं. 10:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 10:45 सुगम संगीत. लोकगीतं आपण ऐकणार आहात 11:00. 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात. 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर 5:30 विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

संध्याकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 7:30 शेतकरी बांधवांसाठी आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याबरोबरच प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम.

0: शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
3: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
2: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
4: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून. 1.
5: नगरपालिका शॉपिंग सेंटर, शाहू चौक.

0: आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग. डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
1: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
0: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
2: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
0: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
1: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
1: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
0: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
3: एकीने आपला सातारा स्वच्छ बनवूया.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते, आता परिसर या सदरात ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी माहिती, लेखन चिन्मय सावंत यांचं.
1: नमस्कार श्रोतेओ, मानदेशातील किरकसाल परिसरात गेल्या काही वर्षात झालेल्या जलसंधारणाच्या कामांनी केवळ जमिनीची तहानच भागवली नाही तर एका अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण जलचल परिसंस्थेलाही जन्म दिला आहे. नुकत्याच झालेल्या वन्यजीव सर्वेक्षणादरम्यान या भागात केवळ जमिनीवरील प्राणीच नव्हे तर पाण्याखालील अत्यंत संवेदनशील आणि दुर्मिळ जलचरांची नोंद करण्यात आली आहे. हे शोध केवळ विज्ञानासाठी महत्वाचे नसून ते किरकसालच्या पाणी आणि पर्यावरणाच्या सुधारलेल्या दर्जाचे जिवंत पुरावे आहेत. या सर्वेक्षणादरम्यान किरकसालच्या जलसाठ्यामध्ये माशांच्या अशा काही प्रजाती आढळल्या आहेत ज्या सहसा प्रदूषित किंवा मानवी हस्तक्षेप असलेल्या पाण्यात तग धरू शकत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने डेक्कन

0: महासीर जागतिक स्तरावर संकटग्रस्त मानली जाणारी ही प्रजाती या भागात आढळणे ही एक मोठी बातमी आहे. कोलूस बार्ब ही प्रजाती असुरक्षित म्हणजेच वल्नरेबल श्रेणीत मोडते आणि पापडा कॅटफिश हा मासा अत्यंत दुर्मिळ मानला जातो. वैज्ञानिक भाषेत या माशांना बायो इंडिकेटर्स किंवा जैविक निर्देशक मानले जाते. याचा अर्थ असा की हे मासे ज्या पाण्यात आढळतात त्या पाण्याची गुणवत्ता अत्यंत उच्च दर्जाची आणि प्रदूषणमुक्त आहे. या प्रजाती प्रामुख्याने कृष्णा नदी प्रणालीशी आणि उर्मोडी धरणाच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित आहे. उर्मोडीचे पाणी या तलावांमध्ये आल्यानंतर कालव्यांद्वारे तेथे निर्माण झालेला नैसर्गिक अधिवास या माशांसाठी पोषक ठरला आहे. तथापि उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटत असताना या संवेदनशील जलचरांचे अस्तित्व टिकवणे हे आता ग्रामस्थांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे. किरकसालच्या या निसर्ग संवर्धनाचे यश केवळ मासे आणि पक्ष्यांपुरते मर्यादित नाही. या कोरड्या आणि काटेरी जंगलात आता चक्क गवा म्हणजेच इंडियन बायसन आणि सांबर यासारखे मोठ्या वन्यजीवांचा मुक्त वावूर मधून दिसून आला होता. गवा आणि सांबर हे प्राणी सहसा पश्चिम घाटातील दाट आणि सदाहरी जंगलांमध्ये आढळतात. मात्र किरकसाल आणि जवळच्या गोंदवले परिसरात त्यांचा संचार वाढला होता गेल्या काही महिन्यांमध्ये. यामागचे मुख्य कारण म्हणजे जलसंधारणाच्या कामामुळे या भागात वर्षभर उपलब्ध असलेले पाणी आणि डोंगराळ भागात वाढलेला चारा. या अनुकूल बदलांमुळे हे प्राणी सुरक्षित आदिवासाच्या शोधात किंवा अन्नाच्या शोधात या निमशुष्क प्रदेशाकडे स्थलांतरित झाले असावेत आणि पुन्हा ते परत त्यांच्या मूळ ठिकाणी निघून गेले असावेत असे अभ्यासकांचा अंदाज आहे. भारतीय लांडगा आणि तरसासारख्या महाराणावरील प्राण्यांपासून ते डेक्कन महासीर सारख्या दुर्मिळ माशांपर्यंत आणि गव्यासारख्या विशाल प्राण्यांपर्यंत सर्वांना या छोट्याशा गावाने आश्रय दिला आहे. हे केवळ निसर्गाचे नवल नसून तेथील लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या किरकसाल मॉडेलचे फळ आहे. माळराण हे केवळ ओसाड नसून ते किती हाय परफॉर्मिंग असू शकते हे या सर्वेक्षणाने सिद्ध केले आहे.
1: परिसर या सदरात आताच आपण ऐकलत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी माहिती. लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 10 मे. गायक आणि संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म 10 मे 1905 चा. भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म 10 मे 1927 चा. आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म 10 मे 1937 चा. मराठेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतल्या प्रमुख कवींमध्ये त्यांची गणना होते. वाऱ्याने हलते रान या त्यांच्या ललितलेख संग्रहासाठी त्यांना 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे 5 काव्यसंग्रह आणि 7 ललितलेख संग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. कठीण भाषेत सांगितलं तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितलं तर हे काय सांगता असा लोक प्रश्न करतात. पण माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेनं जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचं नाही आणि मेल्यावरही जगायचं आहे. मी जे काव्य करतो ते माझं स्वगत आहे असं समजा. स्वगतामध्ये भान नसतं, बेभान व्हायचं असतं. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वतः निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते. पण हे स्पष्ट करतो की मी ज्ञानाचं सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही. ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोशांना नवे शब्द देणारा आहे असं प्रतिपादन त्यांनी एका भाषणात केलं होतं.

10 मे 1937 रोजी संतोष यादव ही दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली. 10 मे 1993 या दिवशी रॅन वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी झाली. 10 मे 1899 रोजी विनोदी लेखक प्राध्यापक विमाधी तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचं निधन झालं. 10 मे 1981 रोजी पत्रकार समाजसेवक लेखक चरित्रकार साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्ता

0: यासाठीही मोठं योगदान दिलं. साने गुरुजी यशाची वाटचाल, आटपाट नगर होते आपला वारसा, चिरंतन प्रकाश देणारी ज्योत महात्मा गांधी, समर्थ व्हा संपन्न व्हा, आपला मान आपला अभिमान, विनोबा व्हावे, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. लहान मुलानं जेवढ्या उत्साहानं अडगळीत पडलेली खेळणी गोळा करावीत, तितक्याच जोमानं मिळेल तिथून गुणवत्ता शोधत हिंडण्याचं काम यदुना थत्ते करत असत. कवी नागोराव घनश्याम तथा ना घ देशपांडे यांचं निधन झालं 10 मे 2000 रोजी. गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी यांचं निधन झालं 10 मे 2002 रोजी. भारतीय इतिहासकार लेखक निनाद बेडेकर यांचं निधन झालं 10 मे 2015 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्याहो, एक नजर आपल्या घड्याळाकडे. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार, मोठी स्वप्न पाहणारेच मोठी स्वप्न सत्यात उतरवतात. आजचा सुविचार पुन्हा एकदा, मोठी स्वप्न पाहणारेच मोठी स्वप्न सत्यात उतरवतात. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917
1: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
1: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय.
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 9960139915
2: 0121622545.
3: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
4: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी. गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. हो दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
7: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
8: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
7: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
9: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 9096053915 किंवा 9975786079 वर.
10: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
11: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
10: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
11: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
10: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
11: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
10: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
11: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185068006.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
1: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
0: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
1: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
0: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
1: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल R.N. रवी यांनी शुभेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथू थलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग

यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉ अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
0: सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकग्नाइज्ड एज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष, 40 वर्ष मर्सिडीज बेंझ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले. पण आमचे संबंध कायम आहेत, आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
0: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉ

डीवाय पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ पी डी पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली तर 18,000 जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळे अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग 3 दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग 3 दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नानकट.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.

0: मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917।
1: यात्रा आणि लग्न सराईनिमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा, आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।
1: वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। आता प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: पार्टी
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण

0: जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं, आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते असा एक साधा विषय आहे.
0: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
1: निश्चितपणे. मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानवविद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानवविद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसाळ किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलंय, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहायक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो. म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो, त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे. खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
0: सर आपल्या बोलण्यात आता समीक्षक हा शब्द आला,

0: तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
1: हा, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
0: बरोबर.
1: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती हे अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एकतर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य ही विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्वाचा असतो.
0: हा, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
1: हो.
0: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचंय तर मग मानधन दिलं जातं का किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
1: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांशी संपर्क झालेत तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच हा. आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो अशी ते नोंदणी करतील. त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
0: हा, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
1: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. तर या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
0: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
1: होऊ शकता
0: असं त्याचं थोडक्यात स्वरूप आहे.
1: आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही आमचा हा संपर्क माध्यम हे महत्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो.

0: त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात, त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का. तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात. त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील, किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते.
0: हा मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्याअंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे, म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जी आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: की
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला।

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची.
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
2: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
3: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडचण दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
4: मागील भागात आपण करिअरच्या ऑप्शन बद्दल बोलत होतो, त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोन स्ट्रीम बद्दलची प्रायमरी माहिती पाहिली. अशाच पद्धतीनं सायन्स स्ट्रीम मध्ये अजूनही 3-4 अतिशय उत्तम ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये विचार केला तर आपण फार्मसी एक ब्रांच आहे की ज्या फार्मसीमध्ये पण मुलांना उत्तम करिअर आहेत. अनेक प्रकारचे फार्मसीचे करिअरचे ऑप्शन्स आहेत, एस्पेशली ड्रग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल, सेल्स मध्ये असेल, त्याच्यातल्या R&D मध्ये असेल, रिसर्च मध्ये असेल किंवा मार्केटिंग मध्ये असेल.

0: बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये जनरली कोर डिग्री म्हणजे बी फार्मासी, बॅचलर इन फार्मासी ही डिग्री आपण सगळेजण जाणताच, त्याच्याबरोबर फार्मा डी नावाचा सुद्धा एक कोर्स आहे की जो फार्मासीच्या म्हणजे डॉक्टरेट इन फार्मासी असं म्हणून त्याला काम करता येतं आणि अतिशय उत्तम असणारा एक स्पेशल कोर्स. गव्हर्नमेंट कॉलेज अतिशय लिमिटेड आहेत, सीट्स कमी आहेत, पण कोर्स अतिशय उत्तम असल्यामुळे मुलांना त्याच्यातही चांगलं करिअर आहे. त्याच्यामुळे केमिस्ट्रीसारखा विषय आवडला फार्मासीमध्ये करिअर करायचं तर फार्मा डी, डी फार्मा वेगळा, मी फार्मा डी म्हणतो डॉक्टरेट इन फार्मासी, तर हे स्पेसिफिकेशन थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. अशाच पद्धतीनं ऍग्रीकल्चरमध्ये सुद्धा उत्तम करिअर आहे. ऍग्रीकल्चरमध्ये एक 8 ते 10 प्रकारचे ऍग्रीकल्चरचे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये स्पेशली बीएससी मधले ऍग्रीकल्चरचे कोर्सेस आहेत. त्यात बीएससी फॉरेस्ट्री आहे, बीएससी ऍग्रीकल्चर आहे, नंतर त्याच्यामधले बीएससी हॉर्टिकल्चर आहे. हे काही उत्तम कोर्सेस आहेत आणि स्पेशली सध्या आता मार्केटला चांगले आणि रिक्वायरमेंट असणाऱ्या कोर्सेसमध्ये जसं ॲग्री इकॉनॉमिस्ट सारखी पोस्ट पोझिशन्स आहेत, ॲग्रोनॉमिस्ट आहे, ॲग्रिकल्चर कन्सल्टंट आहेत, हे सध्या मार्केटच्या रिक्वायरमेंट आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे खूप उत्तम कोर्सेस आलेले आहेत आणि स्पेशली टेक्निकल कोर्सेस बीटेकमध्ये बीटेक बायोटेक आहे, बीटेक फूडटेक आहे, हे सुद्धा ॲग्रिकल्चरमध्ये अतिशय उत्तम कोर्स की जे 12वीनंतर मुलांना ॲडमिशनसाठी उत्तम पर्याय देऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये सीईटीच्या परीक्षेच्या थ्रू इंजिनिअरिंगला, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरला ह्या तिन्ही कोर्सेसला सीईटीच्या माध्यमातून जात आहेत. त्याच्यामुळे मुलांनी या गोष्टीचा विचार नक्की करायला हरकत नाही की आपल्याला फार्मसी ॲग्रिकल्चरचं करिअर हे नक्की करता येऊ शकेल. याचबरोबर एक दुसरा स्पेशल कोर्स आहे तो म्हणजे डिझायनिंगचा, की ज्याच्यामध्ये मुलांना आवड असते पण नक्की डिझायनिंगमध्ये काय करायचं माहीत नसतं, डिझायनिंगचा बेस माहीत नसतो. तर बेसिकली डिझायनिंगमध्ये एक बीडीएसचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ डिझायनिंग. त्याच्यामध्ये स्पेशल एक 4-5 प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे फॅशन डिझायनिंग आहे, त्याच्यानंतर इंटेरियर डिझायनिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, अॅनिमेशन आहे, असे सगळे बीडीएसमध्ये कोर्सेस आपल्याला करता येईल. की ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर बनायचं नाही पण स्किल आणि डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना हे 4-5 प्लॅटफॉर्म उत्तम आहे. आर्किटेक्चरसाठी असणारे जी काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये नाटाची एक्झाम आहे, नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ही नॅशनल लेवलला होणारी एक्झाम आहे. महाराष्ट्रातले मेजर ऍडमिशन्स या नाटांच्या टेस्टमधून मुलांचे आर्किटेक्चरचे होत असतात. त्याचबरोबर जेईचा पेपर सेकंड आहे आर्किटेक्चरचा, त्या पेपर सेकंड मधून सुद्धा बरेचसे आर्किटेक्चरचे ऍडमिशन होतात. स्पेशली एनआयटी आहे, आयआयटी आहे, याच्यामध्ये ऍडमिशन होत राहतात. त्यामुळे आयआयटीसाठी स्पेशल ऍडमिशनला ही नाटा थ्रू न होता आयआयटीतला जी ऍडव्हान्सची रँक आणि आर्किटेक्चर ऍप्टिट्यूड टेस्ट आहेत, या दोन टेस्टच्या माध्यमातून आयआयटीमध्ये आपण आर्किटेक्चर बनू करू शकता. तर असे उत्तम आर्किटेक्चरचे असणारे सुद्धा कोर्स आहेत, त्यामुळे हे 3 चांगले प्लॅटफॉर्म आहेत. त्याचबरोबर आपण डिफेन्स बद्दलच्या प्लॅटफॉर्मवर बोललेलो होतोच, म्हणजे ज्याच्यामध्ये एनडी हा स्पेशल आहे. असे 4 कोर प्लॅटफॉर्म आहेत. याच्याबरोबर आपण जर काही सायन्स बेस दुसरे काही प्लॅनिंग करायचा विचार करत असू तर मग ते पूर्णपणे थोडे प्रोफेशनल कोर्सेस न होता त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलच्या कोर्सेसमध्ये आपल्याला जाता येऊ शकेल आणि सब्जेक्ट स्पेशलायझेशन करता येईल. म्हणजे बीएससी फिजिक्स आहे, बीएससी केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, बॉटनी आहे, झॉलॉजी आणि अनेक जवळपास 17-18 सब्जेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपण बीएससी ग्रॅज्युएट होऊ शकता. त्याच्यातून पण प्लेसमेंट कंपन्यांमध्ये आहेतच अनेक प्रकारच्या. त्याच्यानंतर पुढे आपण तर मॅनेजमेंटची डिग्री घेतली तर मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंगमध्ये आपण उतरू शकाल. तर असे सायन्स बेस अनेक कोर्सेस आहेत तिथं. या सगळ्याच्या मध्ये अजून काय डिस्कशन आपण नेक्स्ट भागामध्ये करू शकू.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात दिशा भविष्यातील शिक्षणाची. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
6: नमस्कार.
5: शिवसृष्टी बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत, इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर?
6: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही तर तो एक भावनिक प्रवास आहे.
5: बर,
6: इथे येणारा प्रत्येक पर्यटक

0: काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते. जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. ते विचारतात, आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य प्रसंग आणि सादरीकरण दिसते, तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्यानपिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या, ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
1: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
0: एकदा एक कुटुंब आले होते, त्यांनी सांगितले आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.
1: वा.
0: अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक उत्तम आविष्कार आहे. शिवसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
1: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तू, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191 8600-1491. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या, सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
3: काय झाली का गाडी?
4: येस अहो, कालच झाली असती पण खोलायलाच वेळ गेला.
3: आता तुला मॉडर्न गाड्यांप्रमाणेच गॅरेज इक्विपमेंट्स पण मॉडर्नच पाहिजेत. तू असं कर, मंदार ट्रेडर्स नव्हे.
4: हो, जायचंच आहे त्यांच्याकडं. पण तुम्हाला कसं माहिती?
3: आपले सप्लायर्स आहेत ते, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. जास त्यांच्याकडे.
5: मंदार ट्रेडर्स, व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
6: जेकेरीज डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर. जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, नेक्स्ट टू पंचमुखी गणपती, सातारा. सेलिब्रेटिंग 100 years ऑफ गोल्डन सर्व्हिस. जेके देवी ज्वेलर्स डेली ग्रेस कलेक्शन. Tradition of jewelry, tradition of designs.
7: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा.
8: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे, 103.1 MHz. श्रोत्या ऐकणार आहोत सुगम संगीत. सुरुवातीला ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील मंगेश पाडगावकर यांची रचना. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या आवाजातील वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. सुगम संगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz वर. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 8:15 वाजलेत. श्रोते आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मतं ही पूर्णतः व्यक्तिगत आहेत. या मतांशी ऍड एजन्सी तसंच ऑल इंडिया रेडिओ सहमत असतीलच असं नाही. श्रोते हो नमस्कार. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा प्रस्तुत वी केअर फॉर यू या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा एक सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. इथं आहेत अत्याधुनिक सुविधांसह सर्वोपचारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. आज आपण मणक्याची रचना आणि कार्यपद्धती याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत बालाजी श्रीरत्न हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष यादव सर. नमस्कार सर. सर्वप्रथम आपल्या मणक्याची रचना कशी असते याविषयी काय सांगाल?
2: कंबर पाठ मान दुखण्याचं महत्वाचं कारण म्हणजे स्पॉन्डिलोसिस. आता स्पॉन्डिलोसिस म्हणजे नक्की काय असतं हे समजण्यासाठी आपल्याला मणक्याच्या संरचनेविषयी व वयामानुसार मणक्यात जे बदल होतात त्याची थोडी माहिती घ्यायची गरज आहे. तर मानेपासून आपल्या माकडाडापर्यंत 33 मणके असतात. त्यातले 10 एक मणके हे एकमेकांना चिकटलेले असतात. उरलेल्या मणक्यांच्या सांध्या असतात व तेथे हालचाली होत असतात. या सांध्यात हालचाली होतात म्हणून आपल्याला पुढे मागे वागता येते. तर ह्या हालचाली होण्यासाठी तिथं ज्या गाद्या असतात त्या गाद्या आपल्याला त्या फ्लेक्सिबिलिटी देतात. ह्या गाद्यामुळं आपल्याला मागे वळून बघता येते. दोन मणक्यातील सांध्यांचा महत्वाचा भाग म्हणजे डिस्क मणक्यांच्या समोरच्या भागात या दोन मणक्यामध्ये असतात. मणके एकमेकांना जोडलेले असतात त्याला फॅसेट जॉईंट असं म्हटले जाते. मणक्याच्या पाठीमागच्या भागातून मज्जारज्जू ज्याला आपण स्पायनल कॉर्ड संबोधतो हे मानेपासून माकडाडापर्यंत जातो. ह्या मज्जारज्जूपासून अनेक नसा जातात. ह्या नसा दोन मणक्याच्या मधून डिस्कच्या बाजूने जातात व तिथून बाहेर पडतात. या नसा आपल्याला हातापायापासून येणाऱ्या संवेदना

0: मेंदू पर्यंत पोहोचवतात
1: बर
0: व हातापायाच्या कामकाजाच्या चालण्याच्या स्नायूंचं काम रचण्यासाठी मेंदूकडून आलेले आदेश पोचवण्याचं ताकद देतात. तर अशा प्रकारे ही मणक्याची संरचना असते.
1: बर, तर मणक्यांचं कार्य नक्की कसं चालतं?
0: मणक्यांचं कार्य हे त्याच्यामध्ये असलेल्या शॉक ऑब्झर्व म्हणजेच मणक्यातल्या असलेल्या गाद्या ह्या सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये भाग घेतात. ह्या मणक्याच्या हालचाली होण्यास विशेष प्रकारची मदत करतात. ह्या डिस्क म्हणजे काय? तर ह्या डिस्क मध्ये जेली सारखा एक प्लॅस्टिकची पिशवी असते ज्याच्यामध्ये एक जेली भरलेली असते. या डिस्कचे बाहेरील आवरण एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीप्रमाणे असते, कडक व लवचिक असते. आतील भाग जेली सारखा असतो, त्याला न्यूक्लियस पल्पोसस असं म्हणतात. लहानपणी तरुण वयात ही बऱ्यापैकी जेली मऊ असते, पण जसं वय वाढतं तशी ही जेली किंवा गादी ही कडक होत जाते. त्या गादीवर जर दाब आलास, समजा आपण वाकलो, एखादी वस्तू उचलली किंवा सडन खाली उड्या मारल्या किंवा पळालो किंवा धावताना पाठीवर अचानक प्रकारे ताण येऊन ही गादी सरकण्याची शक्यता खूप दाट असते. ही जर गाडी सरकली तर आपल्याला त्या मेंदूच्या स्पायनल कॉर्ड मज्जातंतूवर दाब येऊन मज्जातंतूची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता राहते. शिवाय मणकेही एकमेकावर घासून मणक्याची घर्षण होऊन मणक्याची अर्थ्रायटिस सुद्धा होण्याची शक्यता राहते. गादी जर सरकायला लागली तर त्यामुळे मान दुखी व कंबर दुखी सुरू होते. स्लिप डिस्क म्हणजे मणक्यातली जी गादी सरकणं, ही जर गादी जर सरकली मणक्यातली तर ती गादी सरकून दोन्ही मणक्याच्या साईडहून जाणाऱ्या नसांवर दाब येतो, त्यामुळे हातपाय दुखू लागतात. त्यात काही अंश कमजोरी येते किंवा लघवी संडासवर नियंत्रण सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे स्लिप डिस्कच्या आजारात खूप नाजूक प्रकारे आपल्याला हाताळण्याची गरज असते.
1: तर श्रोते हो, मणक्याची रचना आणि कार्यपद्धती याविषयी आपण डॉक्टर संतोष यादव सर यांच्याकडून अतिशय महत्वाची माहिती जाणून घेत आहोत. डॉक्टर यादव यांना दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या 1500 मणक्यांच्या शस्त्रक्रियांचा विशेष अनुभव आहे. तसंच सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रिया इथून त्यांनी अत्याधुनिक प्रशिक्षण घेतलंय. पुढच्या भागात आपण माहिती घेणार आहोत मणक्याचे आजार, त्याची लक्षणं आणि निदान याविषयी. अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 770-968-40-23 या क्रमांकावर, किंवा आपण प्रत्यक्ष भेट देऊ शकता बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, यशोदा नगर, फर्न हॉटेल मागे, गोडोली, सातारा इथं. तेव्हा भेटूया पुढच्या भागात याच वेळी. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, वी केअर फॉर यू.
2: साताऱ्यात अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल.
3: ट्रॉमा, न्यूरोसर्जरी, रोबोटिक सांधेरोपण, ऍक्सिडेंट, फ्रॅक्चर, दुर्बिणीद्वारे मणका, गुडघा, खांदा शस्त्रक्रिया,
2: शिवाय स्पाइन आणि कॅन्सर सर्जरी, सर्वांसाठी 10% डिस्काउंटची हेल्थ कार्ड सुविधा.
3: 99,000 रुपये या सवलतीत गुडघ्याचे सांधेरोपण, अमेरिकन सांध्यासह.
2: बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, यशोदा नगर, कणसे हुंडाई शोरूमच्या मागे, सातारा.
3: संपर्क 770-968-40-23, 021-62-23-24-23.
2: बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल,
3: वी केअर फॉर यू.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे सातारा किसान @

com। श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत। तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं। आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान। स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com। तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय।

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी। आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। श्रोते आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम देविका बँक्वेट्स।
2: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।

0: मेगा बँकवेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते।
1: नमस्कार श्रोते हो, देविका बँकवेट प्रस्तुत द प्राईड डेस्टिनेशन वेडिंग सेंटर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, लग्न सीझन असल्यानंतर कुठलं डेस्टिनेशन ठरवायचं, कुठला हॉल ठरवायचा याबद्दल सगळ्याच घरांमध्ये चर्चा होत असते आणि अर्थातच अशा लोकांचे अभिप्राय घेतले जातात की ज्यांचं आत्ताच रिसेंटली लग्न झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये लग्न झालेलं आहे। असेच एक गेस्ट आज आपल्या बरोबर आहेत, अनिल जाधव सर, त्यांच्याशी बोलूयात। नमस्कार जाधव सर।
2: हा नमस्कार।
1: तुमच्या मुलाचं लग्न देविका बँकवेट्स मध्ये झालं होतं असं आम्हाला कळलं, तर तुमचा अभिप्राय जाणून घ्यायचा आहे। देविका तुम्ही का निवडलं ऍज अ डेस्टिनेशन म्हणून?
2: साधारणतः 2001-2002 च्या दरम्यान एक व्यावसायिक म्हणून, बांधकाम व्यावसायिक म्हणून मी कंगराकर साहेबांशी परिचित होतो।
1: बर।
2: आणि तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात व्यावसायिक कारणांमुळे होतो। 2017 च्या दरम्यान देविकाचं उद्घाटन व्हायचा विषय होता आणि त्या संबंधित काही आर्किटेक्चरल काम मी साहेबांच्या बरोबर करत होतो। साहेबांनी ते जे वास्तू उभी केली ते आमच्या नजरेसमोर उभी राहिली आणि ते अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू साहेबांनी उभी केलेला आम्ही साक्षीदार होतो।
1: अरे वा।
2: त्याबाबत साहेबांनी त्यांचे आर्किटेक्ट बेळगावचे बिर्जे सरांनी जे खूप कष्ट घेतले, बारकाव्यानं ती वास्तू उभी केली हे आम्ही अनुभवलेलं होतं आणि अशा ठिकाणी आपला कुटुंबातील एखादा चांगला कार्यक्रम व्हावा अशी आमची इच्छा होती, सगळ्या कुटुंबियांची इच्छा होती।
1: अच्छा।
2: हा, माझा मुलगा एकुलता एक मुलगा हा असे याचं लग्नासाठी, त्यामुळे आम्ही तिथं देविकाचं निवड केली।
1: निवड केल्यानंतर तिथे असलेल्या सोयी सुविधा याबद्दल तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने ते सोयीस्कर आहे सगळ्यांसाठी?
2: देविकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर बाकीच्या बाबींचा विचार केला तर ते लोकांच्या खूप सोयीचं आहे।
1: बर।
2: गोंगाटापासून दूर आणि का शांत वातावरणात अतिशय चांगले कार्यक्रम तिथे होऊ शकतात। साहेबांनी त्या ठिकाणी केलेल्या त्या सर्व सुविधा आहेत त्या अतिशय बारकाव्याने विचार करून केलेल्या आहेत। भविष्याच्या तिथल्या होणाऱ्या कार्यक्रमांचा विचार करून त्यांनी त्याच्यावरती कष्ट घेतलेले आहेत।
1: आता सगळ्यात मोठा मुद्दा असतो पार्किंगचा, कारण येणारी सगळी लोक गाड्या घेऊन येतात, तर पार्किंग हा कार्यालयांसाठी खूप मोठा विषय आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: पार्किंगचे

0: तिचा मी त्या या सगळ्या गोष्टीशी मी साहेबांच्या बरोबर संपर्कात असल्यामुळं आणि कार्यरत असल्यामुळं मला हे त्या सुरुवातीपासून या गोष्टी माहीत होत्या आणि मध्यंतरीच्या काळात साहेबांनी कार्यालयालगतची जागा साधारणतः 2 एकर असावी ती जागा, ती जागा फक्त पार्किंगसाठी हे करू विकत घेऊन तिथं पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि त्यामुळं कार्यक्रम अतिशय छान पद्धतीनं होत आहेत. तिथं कुठल्या ट्रॅफिक जाम होणे वगैरे अशा गोष्टी आता होत नाहीत. त्यामुळं ह्या पार्किंग सुविधा असल्यामुळं खूप मोठी सोय झालेली आहे लोकांची, कार्यक्रम तिथं जे आयोजित करतात
1: त्याच्यासाठी.
0: हा, त्यामुळं ह्या गोष्टी अतिशय सोयीस्कर झालेल्या आहेत आणि कोणताही त्रास त्यामुळं तिथं जाणवत नाही.
1: क्या बात आहे, खूप छान वाटलं जाधव सर तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या बाकीच्या सगळ्या शुभ कार्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात देविका द ब्राईट डेस्टिनेशन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: इंडिया बँक्वेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: देविका बँक्वेट्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167 गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय

सकाळी 10 वाजता चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेल्या व्हीसीके आणि आययुएमएलकडून पाठिंब्याची पत्र सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजप विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जेपी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 मे रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9वे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंची, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठीच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO विकसित केलेल्या MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय, विभाग, स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र

0: आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्याशी निगडीत नियुक्ती संबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा सुनिश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड एक्टिवेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असा आहे. त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवार रात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये एकंदर 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच
2: FM बँड 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐकणार आहोत कैवारी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं. स्वर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलंय प्रभाकर मोरे यांनी.

0: प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनातील कैवारी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: काय गं, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
4: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA

0: बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
0: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं बीबीए बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं
0: हो ना. शिवाय पुढे एमबीए एमफिल आणि पीएचडीची सोयही.
1: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक.
0: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.
2: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
3: इतकी काय घाई होती
2: अग.
3: आणि छोटी,
2: हे तुझ्या नावे. आणि हे
3: माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी, तुझ्या नावेत
5: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
2: शुभ बोला हो.
4: काय
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना सतर्क रहा.
8: या मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. हलत दुखणं हाय गड्या, न सांगता येतय ना दडवता. काय करावं, कुठं दाखवावं.
9: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्याधीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
7: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispecialityhospital.com.

0: परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
1: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
2: स्मार्ट क्लासरूम.
1: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 25 45.
3: कमी वेळात जास्त नफा.
4: बस एका क्लिक वर कमाल हसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ऐकणार आहोत नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील शांता शेळके यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलंय अनिल अरुणी यांनी.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको.
0: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी एक.
0: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: या मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. भलतं दुखणं हाय गाड्या, न सांगता येतय ना दडवता. काय करावं, कुठं दाखवावं?
4: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्याधीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
5: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.
6: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार, आता नवीन झुमके?
7: नाही, आधी बचत,
6: आधी झुमके.
7: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
8: पण त्या झुमक्यांचं काय?
7: जातेस की
8: देऊ
7: इंजेक्शन?
9: RBI सांगते,
6: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आपण ऐकलं. भिंगरी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं. स्वर होता महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा. या गीताला संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी. मराठी चित्रपट गीतांचा आनंद आताच आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत अनमोल घडी या चित्रपटातील तन्वीर नक्वी यांची गीतरचना, नूरजहाँ यांच्या आवाजात संगीत नौशाद यांचं.

अनमोल घडी या चित्रपटातील सुरुवातीचं गीत आपण ऐकलं नूरजहाँ यांच्या आवाजात. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांची गीतरचना आम्रपाली या चित्रपटातली. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही।
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश।
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय।
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा।
1: मोबाईल 99 60 13 59 15
2: 021 62 22 45।

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महा DBT NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
1: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
2: स्मार्ट क्लासरूम.
1: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. YC कॉलेज समोर सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 25 45.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आज का पंछी या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं. स्वर आहे मुकेश यांचं आणि संगीत दिले शंकर जयकिशन यांनी.

0: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमल चे ब्रँडेड सुटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
0: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नानकट.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: हसवणकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
5: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: संकल्प सन्मित्र सोलर.
4: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14.
5: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
4: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
5: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
7: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
7: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
7: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95-185-68-006.
8: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
9: इतकी काय घाई होती
8: अग.
9: आणि छोटी,
8: हे तुझ्या नावे.
9: आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
10: पण आजी, तुझ्या नावेत
11: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
8: शुभ बोला हो.
10: काय?
12: आरबीआय सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
13: आग या चित्रपटातले शमशाद बेगम यांच्या आवाजातील बेहजात लखनवी यांचं गीत आपण ऐकत आहात. संगीत राम गांगुली यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजातील शैलेंद्र यांची गीतरचना. संगीत शंकर जयकिशन यांचं. चित्रपट आहे आह.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोत्याहो, हिंदी चित्रपट संगीत आपण पुन्हा ऐकणार आहात आज सकाळी 11:30 वाजता. ME1 आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठी कार्यक्रम क कमाल ध धमाल. सूत्रनिवेदन मुग्धा कुंभारे यांचं.

0: बालदोस्तांनो, क कमाल ध धमाल हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या आमच्या सर्व बालमित्रांचं खूप खूप स्वागत आणि मुक्ताताईचा मनपूर्वक नमस्कार. बालदोस्तांनो, आजच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात आपण कै काशीनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालय कराड, तालुका कराड, जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग दुसरा ऐकणार आहोत.
1: नमस्कार बालमित्रांनो, कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमावर वसलेली व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र समाधीस्थळाच्या परिसरात ज्ञान, सुसंस्कार, संगोपन, मूल्यवर्धन, शिस्त या व अशा अनेक बाबी शिकवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी आमची काही काशीनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालय कराडची शाळा आकाशवाणीच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील थोर संत कवयित्री. त्यांनी त्यांच्या जीवनातून दाखवून दिलेला भक्तिभाव, समाज सुधारणा आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम जो त्यांनी अनुभवला आणि मग आपल्या अभंगातून कवितांमधून व्यक्त केला, समाजाला दिशा देणाऱ्या त्यांच्या चरित्रांचा मागोवा आपण आजच्या कार्यक्रमातून घेऊया व त्यांची शिकवण आपण आचरणात आणूया. मी जान्हवी अमोल यादव या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे, तर माझ्या मैत्रिणी रागिनी दत्तात्रय पवार, आराध्या संतोष रंगाटे, श्रुती सागर पाटील, आराध्या सचिन वासके, अन्वी चेतन कुंडलकर, श्रुती शिरीष एकांडे या तुम्हाला महिला संत कवयित्री व त्यांचे कार्य त्यांच्या शब्दातून सादर करणार आहेत. चला आता संत कानोपात्रा यांच्याविषयी माहिती जाणूयात. संत कानोपात्रा एक नर्तकी पण त्याहूनही मोठी एक अद्वितीय भक्त. त्यांनी शिकवले की सौंदर्य देहात नव्हे तर श्रद्धेत असतं. त्यांनी सांसारिक जीवनापेक्षा देवभक्तीला अधिक महत्व दिले. त्या नेहमी भजन, कीर्तन आणि नामस्मरण करत असत. त्यांच्या मनातील श्रद्धा आणि समर्पणामुळे त्यांना संतपद प्राप्त झाले आणि म्हणून त्यांचे नाव आदराने घेतात. संत कानोपात्रांचे जीवन आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि प्रेमाची शिकवण देते. संकटातही देवावर विश्वास ठेवावा आणि चांगल्या मार्गाने जीवन जगावे हा संदेश त्यांनी त्यांच्या जीवनातून दिला. अन्वी चेतन कुंडलकर आपल्या शब्दातून संत कानोपात्रांची माहिती सादर करत आहे.
2: मी मंगळूरची कानोपात्रा. माझा जन्म 1390 रोजी मंगळवेढा येथे झाला. माझ्या आईचे नाव नर्तिका श्यामा. माझं जीवन नृत्य आणि सुरांनी भरलेलं. लोक माझ्या नाचासाठी टाळ्या वाजवत पण माझ्या अंतःकरणात मात्र एकच सूर वाजत होता, तो म्हणजे विठ्ठल. विठ्ठला, तूच माझा प्राण, तूच माझं ध्येय.

0: मी माझ्या अभंगातून समाजातील संवेदनशील विषयांचे प्रश्न समाजासमोरच मांडून जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंपरेला नाकारून मी पांडुरंगाच्या भक्तीमुळे त्याच्या चरणी लीन झाली. स्वतःच्या जीवनातल्या वेदनेने व्याकुळ झाल्यामुळे आर्त व उत्कट भावना माझ्या अभंगातून व्यक्त होतात. गोड गळा आणि सौंदर्य लाभलेल्या मला घडविताना आई श्यामा नीट काळजी घेईन, पण समाजाने आम्हाला सन्मानाने जगण्याचे जीने नाकारले होते. पारंपारिक देह व्यवसायाला नाकारून सुद्धा समाजातील लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सतत घायाळ करत असे. आपल्याला चार चौघांसारखे समाजात मिसळता येत नाही. समाजात आपल्याला प्रतिष्ठा नाही. देवळात दर्शनाला जाता येत नाही. देव कसा आहे पाहता येत नाही. या सगळ्याची मला नेहमी खंत वाटत राही. मी आयुष्याची स्वप्ने बघण्याच्या वयात आल्यावर परिस्थितीची कल्पना येऊ लागली. मला स्वार्थी व वासनागंध जगाची भीती वाटू लागली. आता माझे मन भक्तीत रमू लागले, पण तिथेही शंका होतीच. परमेश्वर आपली भक्ती स्वीकारेल का? देवानेही आपल्याला झिरकारले तर? पण मी दृढ निश्चय केला की आता याच मार्गावर चालायचे, मागे फिरायचे नाही. पतित तू पावना म्हणविसी नारायणा, पतित तू पावना म्हणविसी नारायणा, तरी सांभाई वचन ब्रीद वाघविषी जाण, तरी सांभाई वचन ब्रीद वाघविषी जाण. यती शुद्ध नाही भाव दुष्ट आचरण स्वभाव, यती शुद्ध नाही भाव दुष्ट आचरण स्वभाव. मुखी नाम नाही कान्हो पात्रा शरण पायी, मुखी नाम नाही कान्हो पात्रा शरण पायी. एक दिवस मी ठरवलं, हा देह नाचवण्यासाठी नव्हे तर विठ्ठलाच्या चरणी ठेवण्यासाठी आहे. आणि मी सर्व काही सोडून पंढरीकडे निघाले. अनवाणी पाय डोळ्यात अश्रू ओठांवर विठ्ठलाचे नाम घेत मी पंढरपूरच्या दारात आले आणि प्रार्थना केली. विठ्ठला मला तुझ्यात विलीन होऊ दे, माझं आयुष्य तुझ्या चरणी संपवू दे. तेव्हाच मंदिराचे दरवाजे बंद झाले आणि माझं अस्तित्व त्या विठ्ठलाच्या नामात विरलं. देह संपला पण आत्मा विठ्ठलमय झाला.
1: खूप छान अन्वी. आता आपण संत बहिणाबाई यांच्याविषयी माहिती जाणूयात. ओवी अभंगाची गोडी न्यारी भक्तीची ज्योत अखंड सारी, ओवी अभंगाची गोडी न्यारी भक्तीची ज्योत अखंड सारी, संत कवयित्रींच्या स्मरणाने पावन होवो ही सभासारी, पावन होवो ही सभासारी. संत बहिणाबाई पाठक या वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या आणि महत्वपूर्ण मराठी कवयित्री होत्या. वेरुळजवळील देवगाव येथे जन्मलेल्या बहिणाबाईंनी आत्मनिवेदनपर अभंग आणि मंत्रगीता यांसारखे साहित्य रचले. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांचा विवाह गंगाधर पाठक नाव असलेल्या 30 वर्षाच्या व्यक्तीशी झाला. याच बहिणाबाईंची ओळख करून देत आहे श्रुती शिरीष एकांडे तिच्या शब्दात.
2: नमस्कार हो मायबाप, मी बहिणाबे. मी संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची शिष्या. माझा जन्म वेरूळ जवळ असलेल्या देवगावी झाला. माझ्या वडिलांचे नाव आबाजी कुलकर्णी व आईचे नाव जानकी. मी फारशी शिकलेली नव्हते, पण ही माती मला शिकवत राहिली आयुष्यभर. आमच्या काळच्या प्रथेनुसार माझे लग्न देवगाव पासून 5 कोसावरील शिऊर गावातील रत्नाकर पाठक यांच्याशी झाले. आमच्या दोघात जवळजवळ 30 वर्षाचे अंतर होते. मी शेतातून येताना कधी कधी एखादी ओळ सहज मनात आली आणि म्हटलं, जेवढं पेरलं तेवढंच उगवेल. मग ते शब्द असोत, विचार असोत की कृती, माझं जगणं म्हणजे गरीब कष्टकरी माणसाचं घर, शेतीवाडी, गुरंढोरं, उंजळीतील चटणी भाकरी, गळ्यात असणारी लोकगीतांची संपत्ती, हेच माझे आयुष्य. लोक म्हणतात कवित्री, पण मी तर माझ्या जीवनातलीच व मातीतलीच भाषा बोलते आहे. माझ्या काळात स्त्री ही पराधीन होती, तिला स्वतःचे मत नव्हते. वेदशास्त्र स्त्रियांनी ऐकूही नये असे शास्त्र सांगायचे. त्यातून मला दुःख व्हायचे. मग ही मनाला झालेली वेदना स्त्रियांच्या जन्माची कर्म कहाणी मी माझ्या अभंगातून मांडायचे. आजच्या पिढीला एकच सांगायचे, जमिनीशी जोड राहू द्या. माणुसकी, प्रेम, आदर आणि कष्ट याची किंमत कधी कमी करू नका. ज्ञान मोठं पण अनुभव त्याहूनही मोठा. आपण वाचता माझं शब्द विश्व, हेच माझं भाग्य. माझ्या कवितांचा प्रवास घरच्या उंबरठ्या पलीकडे जाईल असे कधी वाटलं नाही, पण मातीची गोष्ट

0: माणसापर्यंत पोहोचली हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे असे मला वाटत आहे. शेवटी तुकारामांनी मला साक्षात दर्शन दिले. पुढे मी रामदास स्वामी यांच्या सहवासात आले. त्यावेळी मी पुन्हा माझ्या शिऊर गावी येऊन राहिले. अशा रीतीने वयाची 72 वर्षे साधू संतांच्या संगतीत आणि भगवत भक्तीत घालवल्यानंतर आपला अंतकाळ जवळ आला आहे असे मला वाटू लागले. मग मी माझ्या बाहेर गावी गेलेल्या मुलाला बोलावून घेतले आणि म्हणाले, गेल्या 12 जन्मीचा तुझा माझा सहवास आहे, आता 13व्या जन्मी पुत्र रूपाने तू माझ्या पोटी जन्माला आलास, याची तुला माहिती नाही. पुत्र म्हणाला, आई तुझा हा 13वा जन्म चालू आहे, मग तुझे 12 जन्म कोणते? त्यावेळी मी त्याला 12 जन्माची हकीकत शांतपणे सांगितली. अखेरच्या क्षणापर्यंत प्रासादपूर्ण अभंग सांगण्याइतकी मला शुद्ध होती. घट फुटली यावरी नभ नभाचे अंतरी, ऐसा देह गेली यावरी उरे स्वरूप चिद्गण, जळ आटली या जाण प्रतिबिंब म्हणे कोण, लागली कापूराशी अग्निरूप नाही मसी, बहिणी मने नाम माया, गेली ध्याऊनी अद्व्या, गेले घ्याऊनी अद्व्या. हा माझा शेवटचा अभंग. मला जे उमगले ते मी मांडत गेले आणि आज तुमची बहिणाबाई झाले. धन्यवाद.
1: बालदोस्तांनो, आनंददायी व मनोरंजनातून शिक्षण हे आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्य आहे. मनोरंजनातून आनंद आणि आनंदातून शिक्षण हेच गुणवत्तेचे गमक आहे. आज आमच्या विद्यालयातील अन्वी कुंडलकर आणि आम्ही सर्व सहकारी कविवर्य वसंत बापट यांचे चंगामंगा हे बालगीत सादर करत आहोत.

0: बोले चिच्ची, मंगा बोले चुच्चुच्चु, चंगा बोले चिच्ची, मंगा बोले चुच्चुच्चु,
1: मामा त्यांना शिकवत बसले वाचा चच्चा चिच्ची चुच्चु,
0: मामा त्यांना शिकवत बसले वाचा चच्चा चिच्ची चुच्चु,
1: चंगा म्हणतो बेदुने आठ, मंगा म्हणतो साईस साठ,
0: चंगा म्हणतो बेदुने आठ, मंगा म्हणतो साईस साठ,
1: मामा म्हणती चुक चुक चुक चार चोक चोक।

0: नमस्कार बालमित्रांनो, मी जान्हवी, कै काशीनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी। परिसर भेट या उपक्रमा अंतर्गत आमच्या शाळेने या वर्षी तासवडे MIDC मधील राज पॉलिमर्स या कारखान्याला भेट दिली। कारखान्याचे कामकाज अगदी जवळून पाहायला मिळाले, एका व्यवसायाची माहिती मिळाली, पण जाताना आजूबाजूला रस्त्यावर कचऱ्याची समस्या पाहिली। कचऱ्याचे व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, ही जागरूकता सर्वांमध्ये यावी म्हणूनच विद्यालयातील विद्यार्थी सादर करत आहेत कचरा व्यवस्थापनाचे 5R ही नाटिका। पात्रे जान्हवी यादव बाईंच्या भूमिकेत, रागिनी पवार रागिनीच्या भूमिकेत, आराध्या रंगाटे सोनलच्या भूमिकेत, अन्वी कुंडलकर अन्वीच्या भूमिकेत, श्रुती पाटील श्रुतीच्या भूमिकेत।
1: तर सादर करत आहोत कचरा व्यवस्थापनाचे 5R ही नाटिका।
0: अग श्रुती, रागिनी, सोनल, अन्वी, चला लवकर, कधी येणार तुम्ही सर्वजण?
2: हो आलोच बाई।
0: अग आज आपण MIDC तील कारखान्याला भेट द्यायला जाणार आहोत, बस केव्हा पासून आली आहे?
2: हो बाई आलोच आता।
0: चला चला लवकर चला, बस मध्ये चढा, प्रत्येकाने आपापल्या सीटवर नीट बसा, एकाच ठिकाणी गर्दी करू नका, खिडकीतून हात बाहेर काढू नका, आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करा व आपला कचरा सांगितल्याप्रमाणे स्वतंत्र ठेवा, बस मध्ये व बाहेर टाकू नका।
3: बाई, रागिनीने बिस्किट खाऊन कागद खिडकीतून बाहेर टाकला।
0: अगं रागिनी, कागद असा बाहेर टाकू नये, स्वतःच्याच पिशवीत ठेवावा।
4: ह्या कागदाचा काय उपयोग, म्हणून तुम्ही बाहेर टाकला?
0: अगं असा कचरा बाहेर टाकू नये, पर्यावरणाला हानी पोहोचते।
4: बाई, मी फक्त एकच कागद टाकलाय, मग पर्यावरणाची कशी हानी होईल?
0: असाच विचार सगळे करतात, म्हणूनच तर साचतोय कचऱ्याचा डोंगर।
3: कचऱ्याचा डोंगर, आणि तो कसा असतो बाई?
0: बघा, शहर सुरू झाल्यापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या पिशव्यांमधून पोत्यांमधून कचरा उघड्यावर टाकलेला दिसून येतो। हे जर असंच चालू राहिलं तर एक दिवस कचऱ्याचा डोंगर तयार होईल।
5: आणि बाई, एवढा घाणेरडा वास येतोय तोही या कचऱ्याचाच ना?
0: हो, या कचऱ्याचाच वास येतोय। रस्त्याकडची छोटी मोठी हॉटेल्स आहेत ना, त्यांमधील खरकटे, भाजी मंडईतील टाकाऊ पदार्थ, चिकन मटन शॉप मधील टाकाऊ कचरा तसाच उघड्यावर टाकला जातो, तो कुचतो म्हणून तर दुर्गंधी पसरते।
5: पण शहरात तर कचरा गाडीची व्यवस्था असते, घरोघरी जाऊन ती कचरा गोळा करते ना, मग तरीही कसाच असतो कचरा?
0: कचरा गाडी तरी येते, पण बरेच लोक तिच्यात कचरा टाकत नाहीत आणि उघड्यावर कचरा टाकतात। सकाळी फिरायला जाताना काही लोक रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या पिशव्या टाकतात, त्यामुळे डास माशा होऊन आजूबाजूला रोगराई पसरते।
3: हो बाई, मी कालच TV वर बातम्यात पाहिले आहे की शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया इत्यादी कीटकजन्य आजार पसरलेले आहेत, मग यावर काही उपाय नाही का?
0: हो हो आहे ना, पर्यावरण रक्षण व कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने 5R चा अवलंब केला पाहिजे।
5: बाई, 5R म्हणजे काय हो?
0: हो हो सांगते, 5R म्हणजे पर्यावरण रक्षण व कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने उचललेलं महत्वाचं पाऊल आहे। यातला पहिला R रिफ्यूज, नकार द्या, म्हणजे आपण सर्वांनी काही गोष्टी वापरण्यास पूर्णपणे नकार दिला पाहिजे, उदाहरणार्थ प्लास्टिक, थर्माकॉल आणि एकदाच वापरायच्या वस्तूंना नाही म्हणूया।
3: बाई, एकदा वापरायच्या वस्तू म्हणजेच यूज अँड थ्रो वस्तूंचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे आणि कापडी पिशवी, काचेचे कप, स्टीलची भांडी वापरली पाहिजेत।
0: वा, अगदी बरोबर।

0: वी. दुसरा आर आहे रिड्यूस, काही गोष्टींचा वापर कमी करणे. पाणी, वीज, अन्न या गोष्टींचा वापर गरजेपुरताच करावा.
1: म्हणजेच अन्न शिल्लक राहणार नाही, त्यामुळे खरकटे कचऱ्यात जाणार नाही आणि दुर्गंधी पसरणार नाही आणि प्रदूषणही होणार नाही.
0: अगदी बरोबर सोनल. यातील तिसरा आर म्हणजे रियूज, म्हणजेच पुन्हा पुन्हा वापर करणे. कापड, जुन्या वह्या, बाटल्या, डब्बे यांचा वापर पुन्हा पुन्हा केला पाहिजे.
2: बाई, मी एका ठिकाणी वाचले होते की भारतात आतापर्यंत 1,00,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते प्लास्टिक कचरा व डांबर यांच्यापासून बनवण्यात आले आहेत.
0: तू वाचलेलं बरोबर आहे श्रुती. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने डॉक्टर राजगोपालन वासुदेवन यांनी विकसित केले आहे. बंगळूर व दिल्ली यांसारख्या अनेक शहरात हे तंत्रज्ञान वापरून रस्ते बनवले आहेत.
2: म्हणजेच माझी आजी जुन्या कपड्यापासून रजई व पायपुसणी बनवते आणि माझी ताई जुन्या वयातील कोऱ्या पानापासून नवीन वही तयार करते, असेच ना बाई?
0: हो, असेच श्रुती. यालाच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे असे म्हणतात.
3: बाई, आता मला 3 आर समजले, पण 4th आर म्हणजे काय हो?
0: हो अन्वी, सांगते. 4th आर म्हणजे रिसायकल, पुनर्निर्मिती. पुनर्निर्मिती म्हणजेच कचऱ्यावर प्रक्रिया करून नाविन्यपूर्ण, उपयुक्त आणि शोभिवंत वस्तू बनवणे.
1: म्हणजेच कचऱ्यातील जुन्या धातूच्या व प्लास्टिकच्या वस्तू वितळवून पुन्हा नवीन वस्तू तयार करणे. जुन्या कपड्यापासून पिशव्या, रद्दी कागदापासून टोपल्या व पुन्हा कागद निर्मिती करणे, असेच ना बाई?
0: हो रागिनी, बरोबर आहे. पुढचा 5वा आहे रिकवर, म्हणजेच पुनर्प्राप्ती किंवा पुनर्प्रक्रिया. टाकून दिलेल्या वस्तूंमधून उपयुक्त वस्तू किंवा ऊर्जा मिळवणे, म्हणजेच ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व सेंद्रिय खत निर्मिती करणे.
3: बाई, अगदी याचप्रमाणे आमच्या मामाचा बायोगॅस प्लांट आहे, त्यामुळे मामाचा LPG गॅस व लाईट बिलाचा खर्च वाचला आहे आणि तो सेंद्रिय खतावरच भाजीपाला पिकवतो.
0: खूप छान. अशा पद्धतीने तुझा मामा स्वतःच्या फायद्या बरोबरच पर्यावरणाचे संरक्षण करत आहे.
1: बाई, पहिला आर रिफ्यूज, पहिला आर रिफ्यूज, दुसरा आर रिड्यूस, दुसरा आर रिड्यूस, तिसरा आर रियूज, तिसरा आर रियूज, चौथा आर रिसायकल, चौथा आर रिसायकल आणि 5वा आर रिकवर, 5वा आर रिकवर हे आपल्या पर्यावरण रक्षणाचे 5 आर आहेत.
0: शाब्बास सोनल, अगदी बरोबर. हे 5 आर आपल्या पर्यावरण रक्षणाचे आधारस्तंभ आहेत. याचा अवलंब केला तर कचरा हा फक्त कचरा न राहता तो आपल्यासाठी ऊर्जेचा एक स्त्रोत होईल.
2: मी पाहिला आहे, रोज आमच्या दारात येणाऱ्या कचरा गाडीत 5 रंगाचे डबे असतात. हिरव्या रंगाच्या कचरा पेटीत जैविक आणि सेंद्रिय कचरा टाकायचा असतो, निळ्या रंगाच्या कचरा पेटीत सुका कचरा टाकायचा असतो.
1: अगं श्रुती, लाल रंगाची कचरा पेटी ही जैववैद्यकीय कचऱ्यासाठी असते, तर पिवळ्या रंगाची कचरा पेटी ही स्वच्छता आणि वैद्यकीय कचऱ्यासाठी असते. काळ्या रंगाचा डब्बा म्हणजे धोकादायक बायोमेडिकल कचरा, ज्याची विल्हेवाट विशेष काळजी घेऊन केली जाते.
0: अगदी बरोबर आहे श्रुती आणि रागिनी. हिरवा, निळा, लाल, पिवळा आणि काळा हे कचरा संकलित करणाऱ्या डब्यांचे 5 रंग आहेत. हे रंग पाहून जो कचरा टाकतो ती व्यक्ती समजदार असते. स्वच्छता ही एक सवय नसून तो एक संस्कार आहे. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. चला तर मग आपण सर्वांनी मिळून 5 आर पाळूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. या सर्व बदलांची सुरुवात आपल्यापासूनच होते. तर मग आपण सर्वजण 5 आर ची शपथ घेऊया. ही

ची शपथ घेऊया, स्वच्छ भारत घडवूया, रिफ्यूज करूया प्लास्टिकला, घरी नेऊया कापडी पिशवीला, रिफ्यूज करूया प्लास्टिकला, घरी नेऊया कापडी पिशवीला, 5R ची शपथ घेऊया, स्वच्छ भारत घडवूया।

आरची शपथ घेऊया, स्वच्छ भारत घडवूया. 5R ची शपथ घेऊया, स्वच्छ भारत घडवूया. जुनी बाटली जुना कपडा रियूज करूया पुन्हा पुन्हा. जुनी बाटली जुना कपडा रियूज करूया पुन्हा पुन्हा. 5R ची शपथ घेऊया, स्वच्छ भारत घडवूया. 5R ची शपथ घेऊया, स्वच्छ भारत घडवूया. कागद धातू प्लास्टिकला रिसायकल करूया. कागद धातू प्लास्टिकला रिसायकल करूया. 5R ची शपथ घेऊया, स्वच्छ भारत घडवूया. 5R ची शपथ घेऊया.

0: ची शपथ घेऊया स्वच्छ भारत घडवूया, 5R ची शपथ घेऊया स्वच्छ भारत घडवूया।
1: अगं मुलींनो, बोलता बोलता MIDC तील कारखाना कधी आला ते कळालंच नाही। चला तर मग आपण सर्वजण कारखाना पाहूया।
2: हो चला, हो चला।
1: नमस्कार बालमित्रांनो, आमच्या विद्यालयात पर्यावरण जागृती करण्याच्या उद्देशाने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी प्रदर्शन व चित्रकला इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते। पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे। पर्यावरणाच्या गीतामधून पृथ्वी व पर्यावरणाबद्दल सद्यस्थितीचे वर्णन करत आहे आमच्या विद्यालयातील बालकलाकार देवम पाटील याने मूर्ती या चित्रपटात भूमिका साकारली आहे। आकडा नावाच्या आगामी चित्रपटातही त्याने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे। असा हा अष्टपैलू उभरता कलाकार व आम्ही सर्व सहकारी सादर करत आहे पर्यावरण गीत ग्लोबल वॉर्मिंग।
3: धरणी मातेचे रडणे दुखणे समजून घे मेरे भाई, धरणी मातेचे रडणे दुखणे समजून घे मेरे भाई। निस्तच म्हणतोय धरणी माय, पण तिच्यासाठी करतोय काय? निस्तच म्हणतोय धरणी माय, पण तिच्यासाठी करतोय काय? दिसल जमीन ती कसून घेतो, रस समजा शोषून घेतो। दिसल जमीन ती कसून घेतो, रस समजा शोषून घेतो। माय मरुदे माय मरुदे, फायद्याची समजानाच झाली गाय। माय मरुदे माय मरुदे, फायद्याची समजानाच झाली गाय। निस्तच म्हणतोय धरणी माय, पण तिच्यासाठी करतोय काय? निस्तच म्हणतोय धरणी माय, पण तिच्यासाठी करतोय काय? कारखान्याच्या चिमणीतून काळा धूर बसा बसा, कारखान्याच्या चिमणीतून काळा धूर बसा बसा। वरती समजा पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा, वरती समजा पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा। वर्षामधले 12 महिने कडक उन्हाळाच आहे, वर्षामधले 12 महिने कडक उन्हाळाच आहे। निस्तच म्हणतोय धरणी माय, पण तिच्यासाठी करतोय काय? निस्तच म्हणतोय धरणी माय, पण तिच्यासाठी करतोय काय? ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान। ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात हळूहळू धरा जरा धीर, आम्हाला कायच ऐकू येत नाही, कान आमचे बधीर। अरे तापत चाललंय धरणीचं डोकं छाती पोट आणि पाय, अरे तापत चाललंय धरणीचं डोकं छाती पोट आणि पाय। निस्तच म्हणतोय धरणी माय, पण तिच्यासाठी करतोय काय? निस्तच म्हणतोय धरणी माय, पण तिच्यासाठी करतोय काय? निस्तच म्हणतोय धरणी माय, पण तिच्यासाठी करतोय काय?
4: बालदोस्तांनो, आजच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात आपण कई काशीनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालय कराड, तालुका कराड, जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग दुसरा ऐकलात। बरंय तर बालदोस्तांनो, आजच्या कार्यक्रमातून मी मुक्ताताई आता तुमची रजा घेते। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार।
5: क कमाल ध धमाल हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। सूत्रनिवेदन होतं मुग्धा कुंभारे यांचं। आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम 103.1 MHz। श्रोत्याहो, आता पोलीस निरीक्षक पाटण पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातील निवेदन। पोलीस निरीक्षक पाटण पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त निवेदनानुसार केदारनाथ कचरू रोठे वय 40, राहणार मोरगिरी तालुका पाटण जिल्हा सातारा ही व्यक्ती दिनांक 14 ऑक्टोबर 2018 रोजी संध्याकाळी 7:30 सुमारास राहत्या घरातून छत्रपती संभाजीनगर येथे कुलदैवतेच्या यात्रेला जातो असे सांगून निघून गेली आहे। सदर व्यक्तीचे वर्णन याप्रमाणे: उंची 5 फूट 6 इंच, रंग गोरा, बांधा

जाड, डोळे काळे, नाक सरळ, केस काळे, चेहरा उभट, अंगात पांढरा शर्ट काळी पॅन्ट, पायात प्लास्टिकची चप्पल, उजव्या हातावर संगीता असे नाव गोंदलेले, मराठी आणि हिंदी भाषा बोलणारी वरील वर्णनाची व्यक्ती निदर्शनास आल्यास त्वरित पाटण पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. पोलीस निरीक्षक पाटण पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त निवेदन आत्ताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्झवर.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके.
2: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
2: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
0: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तु, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191 8600-14191.
5: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नानका.

0: तरी।
1: यात्रा आणि लग्न सराईनिमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ह, आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
4: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
5: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 10:01 झालंय। श्रोते आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल।
6: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
1: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर।
7: नमस्कार।
1: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर।
8: नमस्कार।
1: डॉक्टर सुरेश सर, आज बोलायचं आहे ते म्हणजे किडनी स्टोन आणि त्याला दिला जाणारा आहार याबद्दल, कारण खूप रिस्ट्रिक्शन येतात किडनी स्टोन डिटेक्ट झाल्यावर असं आम्ही ऐकलेलं आहे, तर हे खरं आहे का?
7: या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की फूड इज मेडिसिन आणि मेडिसिन इज फूड, म्हणजे आहाराला खूप महत्व आहे आणि विशेषतः आपल्या भारतीय पद्धतीनुसार जो आपण आहार घेतो त्याचा देखील स्टोन न होण्याच्या पाठीमागे खूप बराच हातभार आहे। आणि त्यासाठी आज आपण डॉक्टर गुरुराज यांच्याशी आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे, काय खायला नको, तर मला असं वाटतं की या संदर्भात थोडस तुम्ही माहिती सांगणं महत्वाचं वाटतंय।
8: येस सर, आपने सही बोला, फूड इज मेडिसिन, ऍक्च्युअली सही आहे। एस्पेशली स्टोन जो बार बार होते रहते पेशंट्स को, उनको ऑलमोस्ट मोर देन 80% स्टोन का जो रिकरेंस एपिसोड है उसको हम अच्छी तरह से डाइट या फिर हमारे लाइफस्टाइल मॉडिफिकेशन से कंट्रोल कर सकते हैं।
1: Okay.
8: वो एक अच्छी बात है। एंड जैसे सर ने बोला, डाइट सबके लिए जनरलाइज्ड नहीं है। एक बहुत हमारी गलत फहमी या फिर कंफ्यूजन होता है कि कुछ भी बीए का जो सीड्स जो रहते हैं,
1: टोमेटो
8: भिंडी या फिर इनफैक्ट बैंगन,
1: हाँ
8: ये सब चीजें बहुत मिसकंसेप्शन है लोगों में, ये सब अवॉइड करें क्या? बिल्कुल नहीं करना चाहिए। स्टोन का जो है ना, इनफैक्ट अभी पिछले एपिसोड में हमने जैसे डिस्कस किया था, स्टोन का इवैल्यूएशन करना बहुत जरूरी है। कौन सा भी स्टोन अगर है तो उसको इवैल्यूएशन करने के बाद, मेटाबॉलिक इवैल्यूएशन करने के बाद हमें पता चलता है कौन से टाइप का स्टोन है।
1: Okay.
8: और डाइट हमेशा स्टोन स्पेसिफिक रहता है।
1: अच्छा, श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, किडनी से इतर विकार, मूत्र विकार याच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी

0: तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज, तुम्ही सांगत होता की डाएट हे स्टोन स्पेसिफिक असतं, म्हणजे नेमका काय?
1: बेसिकली सारे स्टोन एक प्रकार के नाही राहते. ब्रॉडली स्टोन को 3-4 डिफरंट प्रकार के ऐसे हम डिवाइड करते. कैल्शियम तो हर स्टोन में रहता ही है. कैल्शियम के साथ जो कोई मिनरल रहता है ना, उसके ऊपर डाइट डिपेंड होता है. फॉर एग्जाम्पल, कैल्शियम ऑक्सलेट हो सकता है, कैल्शियम फॉस्फोरस हो सकता है, या फिर मैग्नीशियम हो सकता है, या फिर यूरिक एसिड का स्टोन भी हो सकता है. तो इसलिए टाइप अगर हमें पता चला ना, तो बेसिकली हम डाइट फिक्स कर सकते. इसलिए पेशेंट को हमेशा डाइटिशियन या फिर कंसल्टेंट के पास आके मिल के ही डिसाइड करना है कौन सा डाइट मुझे लेना है कि नहीं.
0: ओके.
1: और ऐसे बोला जाए तो जनरली जो हम बोलते हैं स्टोन रिकरेंस के लिए, कैसे हम लाइफस्टाइल को मॉडिफाई कर सकते हैं या फिर क्या खाना है क्या नहीं करना, उसमें भी थोड़े बहुत जनरल रूल्स है.
0: अच्छा.
1: फॉर एग्जांपल, फ्लूइड इनटेक बहुत इंपॉर्टेंट है. हमारी जो लिक्विड्स हम लेते हैं रोज, मिनिमम हमारे कंट्री के हिसाब से 2.5 से 3 लीटर तक लेना चाहिए.
0: अच्छा.
1: यूरिन शुड बी क्लियर. और दूसरी बात, क्या खाना है क्या नहीं खाना है, उसके हिसाब से यूजुअली हम क्या बोलते हैं, सोडियम रिस्ट्रिक्शन, सॉल्ट रिस्ट्रिक्शन.
0: अच्छा.
1: सॉल्ट को ज्यादा मत लो. इसका मतलब ये नहीं कि आप पिका हुआ खाना खाओ. सॉल्ट रहना चाहिए मगर हिसाब से,
0: एक्सेस नहीं होना.
1: एक्सेस नहीं हो. एक्सेस सॉल्ट कहाँ से आता है? पैकेज्ड फूड में आता है.
0: राइट, राइट.
1: बाहर खाने से आता है
0: जी,
1: प्रिजर्वेटिव करके. इसलिए वो अवॉइड करना चाहिए.
0: ओके.
1: और तीसरी बात इम्पोर्टेंट, प्रोटीन्स, हाई एनिमल प्रोटीन्स को हमारे खाने में कम से कम लेना चाहिए. जो भी प्रोटीन हम खाते हैं वो प्रोसेस होके किडनी के थ्रू बाहर जाता रहता है. अगर मानो ज्यादा इनटेक हुआ तो वही प्रिसिपिटेट होके स्टोन होने की चांसेस रहती है.
0: जी,
1: ये तीन इम्पोर्टेंट रूल्स है जो हर आदमी को फॉलो करना चाहिए स्टोन के पेशेंट्स को.
0: येस
2: गुरुराज सर, फार महत्व जे तुम्ही सांगितलं. नाहीतर प्रत्येक पेशंट बियांचे पदार्थ खाऊ नकोस, काकडी, टोमॅटो, गवार. मला वाटतं तुम्ही या गैरसमज दूर केले. धन्यवाद.
0: येस, म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन असेल तर काय आहार घ्यावा हे देखील खूप महत्वाचं आहे, आणि ते प्रत्येक पेशंटनुसार, पेशंटला झालेल्या स्टोननुसार सुद्धा बदलत असतं. तेव्हा किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639 पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात एस हॉस्पिटल. यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
0: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्कार मॅडम.
0: आम्ही असं बघितलंय की सक्सेस अबॅकसच्या खूप साऱ्या फ्रँचायझी आहेत आणि खूप जण सक्सेस अबॅकस शिकवतात मुलांना आणि मुलं घडवतात, त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवतात. तर या फ्रँचायझी नेमकं कोण घेऊ शकतं आणि त्याची प्रोसेस काय आहे याबद्दल आज बोलूयात.
8: सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी विशेषतः पदवीधर महिला हे घेऊ शकतात. पदवीधर महिला, त्याचबरोबर ज्यांचे खासगी क्लासेस आहेत, प्ले स्कूल आहेत, असे लोक हे सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेऊ शकतात. विशेषतः ज्यांना लहान मुलांना शिकवण्यामध्ये आवड आहे किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं करिअर करायचं आहे, असं कोणताही व्यक्ती, पुरुष किंवा महिला, हे सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेऊ शकतात. आता महिलांचं प्रमाण ह्यामध्ये आमच्याकडे फ्रँचायझी घेण्याचं साहजिक जास्त आहे.
0: तुम्ही म्हणालात की पदवीधर, तर कुठल्या शाखेचं पदवीधर असणं गरजेचं आहे असं काही आहे का?
8: असं काही विशिष्ट शाखेचाच पदवीधर पाहिजे असं काही गरजेचं नाही, कारण की त्याला अबॅकस शिकवण्यासाठी जे टीचर ट्रेनिंग लागतं ते फ्रँचायझी घेतल्यानंतर आमच्या सक्सेस अबॅकस संस्थेमार्फत त्या व्यक्तीला अबॅकसचा टीचर ट्रेनिंग प्रोग्राम प्रोव्हाइड केला जातो. त्याला सर्टिफिकेशनची प्रक्रिया त्याची पूर्ण केली जाते आणि त्यानंतर ते स्वतःचे अबॅकसचे क्लासेस सुरू करू शकतात. अट एवढीच आहे की लहान मुलांना शिकवण्याची आवड पाहिजे, पदवी महत्वाची नाहीये. तर तो कोणत्याही शाखेचा पदवीधारक असेल तर तो करू शकतो.
0: नक्कीच. म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस

0: अॅबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अॅबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अॅबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70 88 86 56 16 70 88 56 16 70. किरण सर, जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही ट्रेनिंग देता या लोकांना ज्यांना फ्रँचायझी घ्यायची असेल, तर मग हा ट्रेनिंग पिरियड किती असतो, कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, ऑनलाईन असतं का ऑफलाईन असतं, याबद्दलही सांगा.
1: आपली जवळपास सर्वच प्रक्रिया ही ऑनलाईन राहते.
0: बरं,
1: म्हणजे तुम्ही आम्हाला आता संपर्क केला त्यानंतर हे डिटेल बिझनेस मॉडेल समजावं की याच्यामध्ये तुम्हाला इन्कम कशा प्रकारे होणार आहे, सक्सेस अॅबॅकस आमची संस्था त्या फ्रँचायझी ओनरला त्याची ऍडमिशन वाढण्यासाठी कशा प्रकारे मदत करते, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक लाईव्ह वेबिनार झूम मीटिंग वगैरे अरेंज करतो. त्यानंतर हा वेबिनार अटेंड केल्यानंतर त्यांचे जे काही फ्रँचायझी संदर्भातले प्रश्न असतात ते आमचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना क्लिअर करतात. त्यानंतर त्यांनी फ्रँचायझी घेण्याची निर्णय घेतल्यानंतर, फ्रँचायझीची फी भरल्यानंतर, त्यानंतर आपण त्यांना सर्व हे मटेरियल जे आहे, फ्रँचायझीचं किट आहे, त्यांचं टीचर ट्रेनिंग बुक आहेत, हे त्यांना घरपोच पाठवतो. त्यानंतर त्यांना एक ट्रेनर अपॉइंट केला जातो आणि त्यानंतर तो ट्रेनर त्यांना 1-to-1 लाईव्ह डेली 1 ते 1.5 तास त्यांना वेळ काढायचा असतो आणि 1-to-1 त्यांना लाईव्ह टीचर ट्रेनिंग दिलं जातं. सर्वसाधारण 20 ते 25 दिवसामध्ये त्याचं टीचर ट्रेनिंग पूर्ण होतं आणि हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर लगेचच ते क्लासेस सुरू करू शकतात.
0: अच्छा, मग आपल्याकडनं त्यांना हे सर्टिफिकेट दिलं जातं का की त्यांनी हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे वगैरे, आणि त्याचा कसा फायदा होतो?
1: त्यांना पालकांच्या समोर जाण्यासाठी सर्टिफिकेशन असणं महत्वाचं आहे. तर त्यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांची एक आम्ही एक्झाम कंडक्ट करतो आणि त्याच्यानंतर त्यांना अॅबॅकस कोर्स इन्स्ट्रक्टर म्हणजेच अॅबॅकसचे टीचर असं सर्टिफिकेशन देखील आपल्या सक्सेस अॅबॅकस थ्रू दिलं जातं.
0: ओके,
1: त्याच्यानंतर ते कोणत्या पद्धतीत चालू करणार आहेत, म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून हे क्लासेस सुरू केले जातात आणि त्यानुसार त्यांनी कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी युज करायची ह्याचं सुद्धा गायडन्स त्यांना टीचर ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर दिलं जातं.
0: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुम्हाला देखील सक्सेस अॅबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अॅबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अॅबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70 88 86 56 16 70 88 88 56 16 70. पुन्हा भेटूयात सक्सेस अॅबॅकस प्रस्तुत सक्सेस अॅबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
1: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अॅबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सक्सेस अॅबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम नंदादीप हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक नंदादीप हॉस्पिटल.
6: श्रोते हो नमस्कार, नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा येथील युरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय शेटे सर या कार्यक्रमात आपल्याशी बोलतात. डॉक्टर तन्मय यांनी कोवई मेडिकल कोइंबतूर इथून युरोलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलंय. डॉक्टर तन्मय सर नमस्कार.
7: नमस्कार
6: सर. नंदादीप मध्ये आलेल्या वेगवेगळ्या केसेस आपण बघतो आहोत. आजची जी केस आहे, या मुलाचं नाव आहे संदीप, 32 वर्षांचा आहे, हा नोकरी करतो, याला खूपच पोटात दुखायचा त्रास व्हायला लागला म्हणून मग चेक केलं तर त्याच्या रिपोर्ट्स मध्ये किडनी मध्ये 18 mm चा खडा आहे असं आलं. तर यासाठी ऑपरेशनच करावं लागलं का, काय केस होती?
7: ते आपल्याकडे जेव्हा आले होते तेव्हा त्यांना पेन होतं एका बाजूला आणि सोनोग्राफी केली आणि त्याच्यानंतर सीटी स्कॅन केल्यावर असं लक्षात आलं की किडनीच्या ट्यूब जिथं सुरुवात होते रिनल पेल्विस मध्ये एक 18 mm चा खडा आहे. तर जेव्हा असा 18 mm चा खडा असतो तेव्हा ते लघवीच्या मार्गातून पडण्याची शक्यता खूप कमी असते किंवा नसते. ह्याला आपल्याला कुठल्या तरी पद्धतीनं दुर्बिणीचा ऑपरेशन करून तो काढावा लागतो.
6: अच्छा, म्हणजे ऑपरेशन गरजेचं
7: असतं. तर यांच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन्स होते, एक तर किडनीला पाठीमागून होल करून तो खडा काढला जातो ज्याला PCNL म्हणतात, किंवा दुसरा आता अत्याधुनिक पद्धतीनं RIRS हे ऑपरेशन आपण करतो ज्यामध्ये पेशंटला कुठल्याही पद्धतीनं किडनीला होल बांधलं जात नाही त्यामुळे किडनीची इजा होत नाही. अशाच ऍडव्हान्स पद्धतीनं आपण यांचं ऑपरेशन केलं ज्यामध्ये लघवीच्या मार्गातून फ्लेक्सिबल युरेट्रोस्कोप किडनीमध्ये टाकून तो खडा लेझरच्या साह्यानं पूर्णपणे पावडर करून काढण्यात आला. या सर्जरीला RIRS म्हणजे रेट्रोग्रेड

0: इंट्रारिनल सर्जरी असं म्हणतात. या सर्जरीचं एक फायदा असा आहे की ज्यामध्ये पूर्ण दुर्बिणीच्या सहाय्याने होते, त्यामध्ये पेशंटला कुठल्या पद्धतीचा टाका नसतो, किडनीला होल नसल्यामुळे इन्फेक्शन आणि ब्लिडिंगची रिस्क पण कमी राहते आणि पेशंटची रिकव्हरी सुद्धा खूप फास्ट होते.
1: अच्छा, या केस बद्दल अजून बोलायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. आमचा पत्ता, नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. प्रश्न पाठवण्यासाठी, व्हॉट्सअप करण्यासाठी संपर्क क्रमांक 9597449 59 69, 9597449 59 69, 9597445069. डॉक्टर तन्मय सर, तुम्ही सांगताय 32 वर्षांचा आता हा मुलगा आहे, नोकरी करणारा असेल. आजकालच्या तरुणांमध्ये हे जे किडनी स्टोनचं वाढलेलं प्रमाण आहे त्याबद्दलही सांगा ना.
0: किडनी स्टोनचं प्रमाण हे नक्कीच वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लाईफस्टाईल आणि डाएट, दोन खूप महत्वाचे भाग आहेत. डाएटमध्ये फास्ट फूड जास्त खाणे किंवा नॉन व्हेजिटेरियनचं प्रमाण जास्त असणे, मिठाचं प्रमाण जास्त असणे, कोल्ड ड्रिंक्सचं प्रमाण जास्त असणे, त्याच्यानंतर चॉकलेट्स, ड्रायफ्रुट्स, हे सर्व गोष्टींमध्ये ऑक्झॅलेट्सचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं स्टोन होण्याची रिस्क सुद्धा जास्त वाढते. दुसरी गोष्ट वेट गेन असणे, सिडेंटरी लाईफस्टाईल, हे सुद्धा एका पद्धतीनं स्टोन फॉर्मेशनसाठी कॉन्ट्रीब्युट करतात.
1: अच्छा,
0: तर ह्या स्टोनचा आजार, मुतखड्याचा आजार टाळण्यासाठी आपल्याला योग्य लाईफस्टाईल मध्ये काही बदल करावे लागतात. नॉन व्हेजिटेरियन फूड टाळणे, मिठाचं प्रमाण कमी असणे, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट्स, काही प्रमाणात वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्सचं प्रमाण कमी करणे, तसेच पाण्याचं प्रमाण वाढवणे, ह्या सर्व गोष्टींचा आपण जर योग्य पद्धतीनं फॉलो केल्या तर परत परत स्टोन होण्याची शक्यता सुद्धा कमी करता येते.
1: अच्छा,
0: आणि जरी यातून आपल्याला मोठा स्टोन झाला असेल किंवा ज्या स्टोनसाठी आपल्याला ट्रीटमेंट आवश्यक आहे, त्या स्टोनसाठी आपण अत्याधुनिक पद्धतीनं लेझरच्या सहाय्यानं व दुर्बिणीच्या सहाय्यानं ट्रीटमेंट करून या आजारापासून पेशंटला पूर्णपणे बरं करता येतं.
1: धन्यवाद सर, ही केस डिस्कस केली त्याबद्दल. वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. आमचा पत्ता, नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. संपर्कासाठी आणि व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवण्यासाठी नंबर 9597449 59 69, 9597449 59 69, 9597445069. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, सातारा, प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात डॉक्टर तन्मय शेट्टे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात नंदादीप हॉस्पिटल. श्रोतेहो, यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम, जितेंद्र घोडके सराफ.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजानतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता

0: चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तीभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
2: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
3: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
2: फ्रेंड्स, अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते. मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
4: नमस्कार
2: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
4: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4ही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्णपण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4ही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत.

0: सध्या 5व्या विंग मध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1 BHK, 2 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
1: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
0: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
0: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकर पैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर मला आता निघायला हवं, मी बाबांना घेऊन साइट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अव्हेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा, फोन 960-432-13-40.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. यानंतर ऐकणार आहोत आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर सातारा. कॅन्सरवरील प्रभावी उपचार जे सातारा जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटल ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर शेंद्रे सातारा.
4: नमस्कार, मी डॉक्टर सिद्धेश त्र्यंबके, मेडिकल अँड हिमॅट ऑन्कोलॉजिस्ट. आज आपण कर्करोग उपचारातील नवीन प्रगती म्हणजेच रिसेंट अडव्हान्सेस इन मेडिकल ऑन्कोलॉजी याबद्दल थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पूर्वी कर्करोग म्हणजे भीती, वेदना आणि मर्यादित उपचार अशी धारणा होती, पण आज वैद्यकीय विज्ञान अतिशय वेगाने पुढे जात आहे. अनेक कर्करोग आता दीर्घकाळ नियंत्रणात ठेवता येतात आणि काही रुग्ण पूर्णपणे बरेही होतात. सर्वात मोठी क्रांती म्हणजे टार्गेटेड थेरपी. पूर्वी सर्व रुग्णांना जवळजवळ सारखीच किमोथेरपी दिली जात असे, पण आता आपण ट्युमरमधील विशिष्ट जनुकीय बदल म्हणजेच जेनेटिक म्युटेशन शोधून त्यानुसार औषध निवडतो. त्यामुळे उपचार अधिक अचूक, परिणामकारक आणि तुलनेने कमी दुष्परिणामांचे झाले आहेत. दुसरी मोठी प्रगती म्हणजे इम्युनोथेरपी. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाविरुद्ध लढायला सक्षम करणारे हे उपचार, विशेषतः उपसाचा कर्करोग, किडनी कॅन्सर, मेलानोमा आणि काही स्तनांच्या कर्करोगांमध्ये याचे उत्कृष्ट परिणाम दिसत आहेत. आजकाल आपण प्रिसिजन ऑन्कोलॉजीकडे वाटचालही करत आहोत. म्हणजेच काय,

0: प्रत्येक रुग्ण वेगळा आणि त्याचा कर्करोगही वेगळा या तत्वावर आधारित हा उपचार आहे. एका रुग्णासाठी उपयोगी असलेले औषध दुसऱ्यासाठी योग्य असेलच असे नाही, त्यामुळे आता वन साईज फिट्स ऑल हा काळ मागे पडत आहे. तसेच आता केवळ आयुष्य वाढवणे नाही तर रुग्णाचे जीवनमान चांगले ठेवणे यालाही तितकेच महत्व दिले जात आहे. म्हणूनच आधुनिक कर्करोग उपचारांमध्ये पेन मॅनेजमेंट, न्यूट्रिशन, सायकोलॉजी म्हणजेच मानसिक आधार आणि पॅलिटिव्ह केअर देखील अत्यंत महत्वाचे घटक ठरत आहेत. पण श्रोते हो, यातील सर्वात प्रभावी शस्त्र आजही तेच आहे, लवकर निदान. कर्करोग जितक्या लवकर सापडतो तितकी उपचारांची संधी आणि यश अधिक असते. त्यामुळे शरीरातील कोणतीही गाठ, सततचा खोकला, वजन कमी होणे, रक्तस्राव होणे किंवा असामान्य लक्षणे दुर्लक्षित करू नका. आणि शेवटी एक महत्वाचा संदेश, कर्करोग म्हणजे जीवनाचा शेवट नाही. योग्य वेळी निदान, आधुनिक उपचार आणि सकारात्मक मानसिकता यांच्या जोरावर अनेक रुग्ण नव्या उमेदीने आयुष्य जगत आहेत. चला तर भीती नाही तर जागरूकता वाढूया. ज्ञान, विज्ञान आणि संवेदनशीलता यांच्या मदतीने कर्करोगाविरुद्ध ही लढाई आपण नक्की जिंकू शकतो. मी डॉक्टर सिद्धेश त्र्यंबके, ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, सातारा. धन्यवाद.
1: सातारा जिल्ह्यात सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोफत उपचार मिळणार.
2: होय, ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर सातारा येथे.
1: साताऱ्यातील सर्व अत्याधुनिक कॅन्सर तपासण्या आणि उपचार एकाच ठिकाणी मिळणार.
2: होय, ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर सातारा येथे. 10 वर्षांहून अधिक काळाची विश्वसनीय सेवा. ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर सातारा.
1: मोबाईल 77 69 43 43.
2: 77 69 43 43.
3: नमस्कार, मी डॉक्टर विनोद पाटील. मी रक्तविकार तज्ञ म्हणजे हिमॅटॉलॉजिस्ट आहे. मी रक्त आणि रक्ताशी निगडीत जे आजार असतात, जसे की रक्ताचे कॅन्सर आणि बाकीचे आजार, यांची ट्रीटमेंट करतो. अॅनिमिया होऊ नये याच्यासाठी मेनली जे आपण न्यूट्रिशनल अॅनिमिया आहे ते डेफिनेटली आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्यासाठी न्यूट्रिशन म्हणजे आपलं जे खाणं पिणं आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सो खाण्यामध्ये जसं मी सांगतो की पेशंट्सना की खजूर, शेंगदाणा, काळा गुळ किंवा बीट किंवा पालेभाज्या या गोष्टींचं सेवन जास्ती करावं, त्याने अॅनिमिया व्हायचे चान्सेस कमी होतात. आणि वेळोवेळी टेस्ट करणं, आपल्याला काही संडास वाटे रक्त जाते का, ज्या पेशंट्सना स्पेशली महिलांमध्ये पाळीमध्ये रक्तस्राव जास्ती होत असेल, तर अशा केसेसमध्ये त्यांनी गायनेकोलॉजीला दाखवणं, त्याचं कारण शोधून ते ट्रीटमेंट घेणं हे फार गरजेचं आहे. सो हे ब्लड जे आपण रक्तस्राव म्हणतो ते होऊ न देणं हे फार महत्वाचं आहे. तसं असेल तर ते ट्रीटमेंट लवकरात लवकर घेणं फार गरजेचं. ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर इथे सगळे सुसज्ज लॅबोरेटरी अवेलेबल आहे. सो सगळ्या प्रकारच्या टेस्ट इकडे अवेलेबल आहेत. जसं मी सांगितलं की सीबीसी किंवा बाकीचे ब्लड इंडायसिस, आयन स्टडीज, फेरेटिन, व्हिटॅमिन बी12 लेवल्स किंवा कधी कधी थॅलेसिमिया सारखे आजार असतात, जे अनुवंशिक आजार असतात, सिकल सेल अॅनिमिया, त्यासाठी आपण एचबी इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट करतो. त्यासारख्या टेस्ट इकडे एका छताखाली अवेलेबल आहेत. कधी कधी काही पेशंट्समध्ये कॅन्सरच्या निदानासाठी बोन मॅरो तपासणी करावी लागते, तर ती टेस्ट ही आपल्याकडे केली जाते. आणि त्याच्यामध्ये कॅन्सर वगैरे असेल तर पुढच्या स्पेशल टेस्ट, कॅन्सरचा प्रकार कुठला आहे हे बघण्याच्या पण टेस्ट असतात. त्या पण टेस्ट आपल्याकडे एकाच छताखाली अवेलेबल आहेत. त्यामुळे पेशंट इकडे आला की पूर्णपणे तपासणी करून त्याचं फायनल डायग्नोसिस करून आपण ट्रीटमेंट चालू करतो पेशंटला. धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर सातारा. कॅन्सर वरील प्रभावी उपचारांचे सातारा जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटल.
4: ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोते आता ऐकणार आहोत मिश्र संगीत.

0: कमी वेळात जास्त नफा,
1: बस एका क्लिक वर कमाले हसला।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
4: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण।
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गझल.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत आशा भोसले यांच्या आवाजातील ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
5: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाइट, हैप्पी लाइफ, रुची एम्ब्रोसिया।
3: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
5: मग येताय ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
6: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
7: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
6: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
7: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
6: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
7: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही।
6: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
7: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये।

शाहू धर्मादा नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111517 9920111497.
1: या मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. भलतं दुखणं हाय गाड्या ना, सांगता येतय ना दडवता. काय करावं, कुठं दाखवावं?
2: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्याधीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.
4: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
5: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
4: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
4: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
5: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
4: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
5: स्मार्ट क्लासरूम.
4: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
5: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
4: आजच प्रवेश निश्चित करा.
5: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
4: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
5: मोबाईल 99 60 13 59 15.
4: 0-21-62-22-25-45.
6: काय झाली का गाडी?
7: येस, अहो कालच झाली असती, पण खोलायलाच वेळ गेला.
6: आता तुला मॉडर्न गाड्यांप्रमाणेच गॅरेज इक्विपमेंट पण मॉडर्नच पाहिजे. तू असं कर, मंदा ट्रेडर्स नव्हे.
7: हो, जायचंच आहे त्यांच्याकडं. पण तुम्हाला कसं माहिती?
6: आपले सप्लायर्स आहेत ते, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. जास्त त्यांच्याकडे.
8: मंदार ट्रेडर्स. व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट ट्रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही. अगदी कार, फ्रीज सुद्धा.
9: मंदार ट्रेडर्स .com. 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC, सातारा. 9892-801-804.
10: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज.

0: ही सुलभ प्रक्रियेत आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई, श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
3: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
4: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
5: ऍट मोहितेस फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
4: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
6: नियम आणि अटी लागू.
8: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
9: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधीर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
8: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 90 21 28 45 70.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917।
1: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
2: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजातील उमाकांत काणेकर यांची गीतरचना, संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं।

FM बँड 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. ऐकणार आहोत लोकगीते. सुरुवातीला ऐकूया शाहीर साबळे आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत.

0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारण हार।
1: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
1: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश।
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट व्हिजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय।
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा।
1: मोबाईल 99 60 13 59 15,
2: 0121 62 22 45।
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
4: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री।
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर।
6: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
7: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
6: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
7: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
8: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग। 4थी 7वी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एकसाथ सारे, ओनली ऍट गोरे।
9: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
8: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा, 99 22 815 978।
10: JKD's डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाईट वेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर।
11: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, नेक्स्ट टू पंचमुखी गणपती सातारा, सेलिब्रेटिंग 100 इयर्स ऑफ गोल्डन सर्व्हिस।
10: JK देवी ज्वेलर्स, डेली ग्रेस कलेक्शन, ट्रेडिशन ऑफ ज्वेलरी, ट्रेडिशन ऑफ डिझाईन।
12: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, AT स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा, 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा, श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा।
13: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। यानंतर ऐकणार आहोत शाहीर शेख, जैनू चांद आणि सहकारी यांच्या आवाजातील शेतकरी गीत।

0: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
0: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।

0: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
0: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा।
2: येवा मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा, सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली।
1: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर सातारा।
2: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो।
1: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट।
0: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार।
1: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा। सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा। 9021 28 45 70।
3: काय झाली का गाडी?
4: येस अहो, कालच झाली असती पण खोलायलाच वेळ गेला।
3: आता तुला मॉडर्न गाड्यांप्रमाणेच गॅरेज इक्विपमेंट पण मॉडर्नच पाहिजे। तू असं कर, मंदार ट्रेडर्स नव्हे।
4: हो जायचंच आहे त्यांच्याकडं, पण तुम्हाला कसं माहिती?
3: आपले सप्लायर्स आहेत ते, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन। जास त्यांच्याकडे।
5: मंदार ट्रेडर्स, व्हेकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा।
0: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन। H39 जुनी MIDC सातारा। 9822 801 804।
6: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज।
7: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन।

0: त्वरित मंजूरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
5: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325.
0: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
6: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ऐकणार आहोत आनंद शिंदे आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग. 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एकसाथ सारे ओनली ऍट गोरे.
3: पुस्तके प्रश्नसंच वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग
2: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा 99 22 815 978. जेकेडीज डेली ग्रेस कलेक्शन लेडीज ब्रेसलेट्स लेडीज कडा हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर. जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स नेक्स्ट टू पंचमुखी गणपती सातारा सेलिब्रेटिंग 100 years ऑफ गोल्डन सर्व्हिस. जेके देवी ज्वेलर्स डेली ग्रेस कलेक्शन ट्रेडिशन ऑफ ज्वेलरी ट्रेडिशन ऑफ डिझाईन.
4: रोज रोज हवे हवे
5: ताजे ताजे नवे नवे
4: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोती बिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत रंजना शिंदे आणि सहकारी यांच्या आवाजातील दामोदर शिरवाळी यांची रचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

लोकगीतांचा आनंद आत्ताच आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 11:30 वाजलेत. आता ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐकणार आहोत. बडे मिया छोटे मिया या चित्रपटातलं समीर यांचं, स्वर आहे अलका याग्निक, उदित नारायण आणि अमित कुमार यांचा, संगीत दिलंय विजू शाह यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बादशाह या चित्रपटातलं समीर यांचं गीत, स्वर अभिजित आणि अलका याग्निक यांचं आणि या गीताला संगीत आहे अन्नू मलिकी यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत बागबान चित्रपटातलं अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या आवाजात. समीर यांच्या गीताला संगीत आहे आदेश श्रीवास्तव यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं आत्ताचं गीत आपण ऐकलं. ब्लॅकमेल या चित्रपटातलं समीर यांचं. स्वर होता उदित नारायण आणि अलका याग्निक यांचं, आणि या गीताला संगीत दिलं होतं हिमेश रेशमिया यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत. दिल ने जिसे अपना कहा या चित्रपटातलं कमाल खान आणि सुजाता त्रिवेदी यांच्या आवाजातलं हे गीत महबूब यांचं, आणि या गीताला संगीत दिलंय ए आर रहमान यांनी.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्याहो, दुपारचे 12 वाजतात आता वनिता मंडळ हा कार्यक्रम, आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

0: असतं? तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो वळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटी घेत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदर्गे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत, मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिकतेविषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मग यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशा प्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे. बरं,
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथं मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेले त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17 ते 18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ प्रत्येक सिच्युएशन जो बदल आहे मायक्रो लेवलचा त्या मुलांमध्ये होणारा जो बदल आहे बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेजपर्यंत नेणं हे एक थोडंसं बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल, यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर तेव्हा ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं. स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग म्हणजे विशेष पालकांनी इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं आहे. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला, त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिक

0: मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरीही तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मुलाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. ग्राउंडवरती पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं, मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून म्हणजेच कॉग्निशन बेस ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. म्हणून कॉग्निशन बेस्ड ट्रीटमेंट प्लॅन देण्यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाहीये आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथे विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचा विकास त्या त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे आणि पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक वडिलांचाही तेवढाच पार्ट इथे येतो जेवढा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना विशेष बालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी, दिस इज नॉट पनिशमेंट, दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तरी अभ्यासा, बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्या ही कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही, तो आनंद तुमची मुलं तुम्हाला देऊन जाणार आहेत.
1: खरंच आहे, विशेष बालक आणि त्यांचे जे पालक असतात ना ते खरंच विशेष असतात, कारण त्या पालकांसमोर एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरित्या करण्याचं, घडवून आणण्याचं, आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात असं म्हणावयास काही हरकत नाही. वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे खूप खूप मोठं आव्हान आहे आजच्या पॅरेंटिंग समोरचं, हो की नाही.
0: टीनेजच्या मुलांबाबतीत म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे, धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत पण नाहीये. म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते उडणं होत नाही, परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19 म्हणजे ज्या वयाला टीन लागतं, TEEN 13 to 19 हा वयोगट हा टीनेजमध्ये येतो. आणि ह्या टीनेजमधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं झालं तर सर्वात मोठी समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही, कारण ऍज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस जर आपण बघितलं तर मुलांची ही एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे, कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या, अनुभव, व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग निर्णय जे होतो तर ती प्रोसेसची अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही,
1: खरंच
0: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही आणि लादलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्चकोटीच्या वाटतात, कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार म्हणजे 13 to 19 मध्ये मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो, नव्याने तो इन्क्रीज होतो, त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत, चिडचिडपणा तर होतो परंतु चिडचिडेपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ताण असेल, हे व्यक्त पण नाही करू शकत आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझं, पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितले असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूयात तू किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इनडायरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझच आहे ते पालकांच्या. मग हे पालकांचं ओझं हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे, करिअरमध्ये पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरं म्हणतात हे करिअर.

0: कर आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते आणि मग कुठंतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्षी देत नाहीये, मन तिथे स्थिर नसतं, कारण बाहेरचा पिअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथं तो वेगळाच खुणावत असतो मुलांना.
1: खरंच आहे.
0: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी एक दोलायमान परिस्थिती निर्माण होते आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचा त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणे म्हणा, एकदम रागाने बोलणे म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेजमध्ये गुन्हेगारी सुद्धा प्रवृत्तीला लागतात,
1: म्हणजे
0: त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते आणि त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही पण मला करून बघायचंय, ही कृती करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय, म्हणजे तिथं परिणामाची इथं विचार केली जात नाही. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं, कारण अचानक होणारा बदल, शारीरिक मानसिक हा सगळा होणारा बदल आणि त्या भावनांना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता आणि मग त्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानामधून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं आणि असतातच, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्नांना उत्तर योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांची अपेक्षा असते समाजाकडनं त्या अपेक्षा तिथे पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पीअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं, मुलं कम्पेअर करायला लागतात इथे आणि मग इथं स्वतः मुलं त्या एजमध्ये स्वतःला एक लीडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते आणि स्वतः एक लीडर म्हणून घेण्यामध्ये त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीचे लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नकारात्मकच गोष्टी नाही परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही, तर त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये आणखी पुढचं चॅलेंज एक येतं की कॅरेक्टर येतं, असे आयडियल कॅरेक्टर्स असतात, मला ह्या ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय किंवा मला ह्या हिरोसारखंच व्हायचंय वगैरे वगैरे हे चॅलेंजेस, पण तिथं कन्फ्युज स्टेज असते आणि ती हळूहळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो, परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असं नाही परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतात आणि म्हणून ह्या संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे ऍज अ ऑब्झर्व्हर म्हणून.
1: अगदीच. या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येताना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या कुठेतरी कमी होतील असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे असं आपण वारंवार म्हणतोय आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं, अशा काही समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं याविषयी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं

0: आहे, परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत. मग अशा परिस्थितीत त्यांनी कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
1: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, परंतु जेव्हा आपण त्यामध्ये उतरतो, म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये, तरीही तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची, आम्ही जर इथं विचारसरणीमध्ये पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये.
0: बरं.
1: नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाही. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्वाचा निर्णय असावा. कारण ह्या काळामध्ये निर्णयक्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते, त्यावेळेला त्या निर्णयक्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर. म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी लक्षात घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना, म्हणून त्या निर्णयांना तिथे वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय, मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक्स आपण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलांना त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंजेस आहेत. बघ तू स्वीकारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये. यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत, बघ तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो की करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचीवमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचीवमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल्स आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्यचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपले निर्णय घेतात आणि मूव्ह ऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब तुझ्याच्यानी नाही जमणार, मी करून देतो, कारण तिथं आपला आयडियल पॅरेंटिंग हा रोल तिथे येतो, तर तो तिथं रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले त्यांनी स्वतः हँडल केले पाहिजेत. तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण बघा मी आहे तुझ्यासोबत, ज्यावेळेला तुला वाटतं माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
0: बरोबर.
1: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत, त्यांना त्यांचे निर्णय, घरातले छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचंही घरामधला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल तिथं ऍक्टिव्ह होतो, मुलांना अनुभव मिळतात. आणि हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत आणि ती पूर्णपणे शहानिशा करूनच मुलं पुढे वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लॅन इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्रीण बनणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं

0: होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलामुळे होणारे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते, आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल, ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं याविषयी सविस्तर आपण जाणून घेतलंय. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं सामान्य बालकांचंही आणि विशेष बालकांचंही, ते कृतीत आपण कसं आणावं पालक म्हणून, हेही आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि बालक दोघंही स्वतःला हरवून या पाठीमागे धावू लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खरं तर ही गोष्ट आहे. म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात, पण कुठेतरी ही एक दडपणाची बाबही असलेली आपल्याला जाणवू शकते. किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटाचा विचार करता एक दडपणाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचावू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
0: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त तो सक्सेसफुल पर्सन,
1: खरंच,
0: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्टवरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट हे तिथं येतं.
1: होय,
0: परंतु आपण काय केलंय तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे. पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत.
1: खरोखर.
0: आणि जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच इथं राहत नाही. आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा. आज आपण म्हणूया अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी अशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, बिलीफ वेगळी आहे, आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्र वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करावं, मुलाचा मालक बनू नये. विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचं सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलला जर जात असेल, तर धिस इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीवा आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आई वडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये, म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली तो चालवतोय, पण ते तुमच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, ते म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही. तर आज मुलांच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीतेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतंय ना, हसतंय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतंय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस. पण आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्म मध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे नाहीत, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं आहे, तुझं एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बिंबवलेले तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपला तसंच नेतात आणि त्यांना ते करिअरच इम्पॉर्टंट वाटतं, आई वडील इम्पॉर्टंट वाटतं.

0: वाटत नाही.
1: अगदी खरं. म्हणजे आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे. खरंच आहे.
0: म्हणजे मुलांना त्यांच्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील.
1: खरंच आहे.
0: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रुपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठेतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवलंय, पण ते मूल आम्हाला विचारत नाहीये बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे, ती परिपूर्तताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नसाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथे थांबवलेलं आहे तुम्ही.
1: खरंच.
0: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबवलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत नाही तिथं पुढं अपेक्षा ती तुम्ही करूच नाही. म्हणून पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या. मुलांना जे वाटते ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्यानी काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतो आम्ही.
1: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढत चालल्या की बालकांचं जे बालपण आहे ते जपल्या जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
0: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा. आणि हाही दुसरा अधिकार नाहीये की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे ती धडपड म्हणजे मी अलगत फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही. ते मरून जाते. म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या, त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्वर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ती लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना त्यांचं त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली फक्त तो प्लॅटफॉर्म. आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं, एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं, त्या संवेदनात अगोदर तुमच्या जाग्या होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जाग्या होतील. सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं, आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेलं आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकांच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्या सोबत आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता हे तुम्ही पालकांना आठवा असं मला ह्यावेळी सांगावं असं वाटतं.
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय पण तितकाच महत्वाचा विषय. खूप छान मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमांमधून तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवलीत. कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलं, खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: आपल्याही ऋणात मी राहू इच्छिते कारण परभणी आकाशवाणी केंद्राने मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार, धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत ऐकूयात परंपरेतून आधुनिकतेकडे. साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधत आहोत. त्यांच्या अनुभवातून विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष, यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत, परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत, साडी ही केवळ वस्त्र नाही ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा अजमेरा या मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आहेत. त्यांचं सासर पूर्णा शहरात आहे. सध्या त्यांचं वास्तव्य आपल्या भारताच्या राजधानीत अर्थात दिल्ली शहरात त्या वास्तव्याला आहेत. पारंपरिकतेची जोड देणारा त्यांचा हा व्यवसाय त्या भारतभर आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये आपली भारतीय संस्कृतीची जोड देत त्या पोहोचवत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास. शिखा अजमेराजी, काय सांगाल की आपला हा जो ब्रँड आहे, आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: शिखास कारिगरी, मी एक हाऊस वाईफ आहे.
0: बर.
1: आणि माझं आर्ट हा पॅशन होता.
0: बर.
1: पेंटिंग हे मी आवर्जून करायची माझ्या फ्री टाइम मध्ये. जसं आपण पाहतो की रांगोळी काढतो किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळेत पेंटिंग होतात घरी. सणवार आले की आपण हे सगळे आर्टिस्टिक वर्क करतच राहतो. तर ह्या ऍज अ गर्ल म्हणून पण ह्या सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाइम असायचं तेव्हा मी हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसं एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो. तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून, इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास एक तास तरी त्याला द्यायचा म्हणजे त्या तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असते. ते तर ते परत तुमचं ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडे फ्री टाइम थोडा जास्त मला भेटत गेला त्याच्यातून हा मी आर्ट थोडं डेडिकेशननी अजून करू लागली. आणि मग पेंटिंग करता करता मग हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं, काहीतरी डिफरंट दिसायचं, लोकांपेक्षा वेगळं करायचं किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ते करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केलं की साड्यांवर, फॅब्रिकवर, वेगळे फॅब्रिक, टी शर्ट, कुर्ता किंवा साडीज, ब्लाउजेस आहेत त्याच्यावर मी हे हँड पेंटिंग करायची. आणि मग त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय. मी बिझनेस तर नाही म्हणणार ह्याला अजून, पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेवते मी सध्या तरी.
0: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
1: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर, जगासमोर आणण्यासाठी 3 वर्ष झाली.
0: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधल्या आपण होमटाऊन आहे आपलं आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात. आणि नुकताच सूरजकुंड 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखाज कारिगरी त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता यातला अनुभव काय सांगाल आपण? कसं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
1: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे.

0: तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात, तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती, तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव आहे तर तो फक्त एक ड्रेसिंग नाहीये, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातनं. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारतात एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे विवर्स आहेत, ते एवढे मेहनत करून वेगवेगळ्या साड्या वीव करतात. म्हणजे पैठणी आहे, नारायण पेठ आहे किंवा असे खूप सारे बनारसी आहे, खूप सारे वेगळे वेगळे विविंग्स आहेत. तर ह्या विविंग्सवर मी माझं पर्सनल टच दिलं हँड पेंटिंगचं. तर आधी तर मी मॉडर्नाइज पेंटिंगच करायची पण दिल्लीमध्ये राहिल्यावर तिथे जेवढे एक्झिबिशन्स किंवा तिथे एवढे आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला, तिथे देशातून विभिन्न कॉर्नरहून खूप खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगळे वेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाहीये तर त्याच्यात ते पिछवाई, गोंडा किंवा मधुबनी तुम्ही तुम्हाला माहिती असेल, तर ह्या पण खूप आर्ट आहेत जे आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हासवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जुडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जुळून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
1: बरं बरं. तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे, नाही का? काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे, जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर, कॅनव्हासवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्याशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी आणि त्याचा व्यवसायामध्ये तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रुपांतर झालं, याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट मला असं वाटते की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिनेजुन्या लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे किंवा वेस्ट बेंगॉलचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचा हे माहिती पण नसणार. तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हासवर दिसतात किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा ते आपल्याला दिसतं तसं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि सारीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला. आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमेटिक डिझाईन पेंटिंग, सारीज, ड्रेसिंग हे खूप फॅशनमध्ये आहे. तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली. तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
1: शिखाजी, तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेल्या आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंग मधून तुम्ही तुमचा ब्रँड, तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

0: कसा करता?
1: जसं आपण आधी असत हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्क मध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचा जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
0: अगदी काय सांगाल बरं शिखाजी की सूरजकुंड इथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे. तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे, तर काय सांगाल मैत्रिणींना, आपल्याला कसं वाटतं आपल्या या व्यवसायाबद्दल अगदी पुणेपासून ते दिल्लीपर्यंत हा प्रवास कसा उलगडत गेला, थोडक्यात काय सांगाल?
1: मी बेसिकली मी आज पण मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केला आहे असं मी म्हणत नाही. मी आजही एक हाऊसवाईफच आहे.
0: अच्छा.
1: सर्वात आधी माझ्या मैत्रिणींना हे सांगावं असं वाटते की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठे ना कुठे, ना आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो. पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्याच्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल, असे खूप सारे हाऊसवाईफ्स आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात, फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणत मी. तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा. ते बिझनेस आहे माझं असं मी म्हणत नाही, पण हा जेव्हा किंवा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला, तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची. तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय, एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ती विअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान, हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसंही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंड मध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली ग्लोबली, तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमातून. आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात, गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसतं ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचं राऊंड होतं. हा ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत.
0: मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय. कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं, तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणारं असतं. जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची जेव्हा समाधानाची पावती मिळते तेव्हा तेच खरं यश असतं.

0: सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. या अनुषंगाने देखील आपण या क्राफ्ट मेलामध्ये आपण एका डिस्ट्रिक्टची कला सादर करायची आहे. कशा पद्धतीने आपण हे सादरीकरण केलं याबद्दल काय सांगा?
1: गव्हर्नमेंटच्या अशा खूप स्कीम्स आहेत. कल्चरल आणि टेक्सटाईल मिनिस्ट्रीने पण आर्टिस्ट लोकांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्कीम्स काढल्या आहेत. आपल्याला थोडंसं स्वतःला अपडेट करून घ्यावं लागते. गव्हर्नमेंट खूप काही काम करते आपल्यासाठी, फक्त आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण त्या राईट प्लॅटफॉर्मवर राईट वेळेला पोहोचू शकत नाही. फक्त एक डिस्ट्रिक्ट नाही तर असे खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे इंडियामध्ये जे किंवा एक मधुबनी पेंटिंगसाठी फेमस असेल किंवा त्यांना काही एक जी आय टॅग भेटला आहे कोणत्या एक स्पेसिफिक विविंगसाठी एक हँडलूमसाठी आहेत. म्हणजे त्या त्या डिस्ट्रिक्टचे आम्ही ते प्रोडक्ट उचलून मग त्याच्यावर काम केलं. जसं मी एक डिस्ट्रिक्ट मधनं ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे. ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत गव्हर्नमेंट स्कीम मध्ये स्वतःची एंट्री केली.
0: म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण?
1: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होते की गव्हर्नमेंट असे खूप सारे स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते. आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
0: बरोबर, ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत, जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे.
1: बरोबर.
0: आणि ती कला साडीवरून सादर करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज, आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
1: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोवामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात आणि ह्यांना आर्ट संदर्भात मध्ये हे खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहेत हे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला, इंस्टाग्रामला पण, की त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशन मध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे आणि तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारणार तर मी पटना इथून माझी एक आर्टिस्ट आहे तिला मी तिथे घेऊन गेली होती. तिला मधुबनी पेंटिंग खूप छान येते तर तिथे यावेळीस तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपरहिट राहिला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोवामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला तर तिथे पण हे खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन्स पण करतो. जसं गव्हर्नमेंटचा ओडीओपी स्कीम होता तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या स्कीमच्या अंतर्गत. तिथं मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी

0: एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकतात किंवा असे कसे हे लाकडी टॉईज असतात किंवा कसे बनू शकतात किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयी आणि इंडियाच्या वस्तूविषयी ना लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मालदीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट राहिला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट असो आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतात. ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारीगरी करतोय.
1: तुमच्या आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं नाही का, अगदीच सगळं छान अगदी हिट होत नसतं, काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात, तर असे काही अनुभव आपल्या वाट्याला आले होते का?
0: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं पण हळूहळू ती शिकते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टीला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलवत नाही किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलवत नाही, काहीतरी ती खटाटूप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतात, काहीतरी ती स्वतः साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊसवाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे, माझ्या वाटी हे काम आलं आहे आणि मी ह्याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कंप्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो तर जसं ती स्वतःवर घेते तर हे यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवलं हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाहीये. हा तर हाऊसवाईफचा जो तो माइंडसेट आहे ना तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हे नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे तर असं नाही. लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले दोन गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
1: क्या बात
0: हे मस्त.
1: तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी की पुन्हा तेच की एक सामान्य गृहिणी काय करू शकते नाही का.
0: तर
1: तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणींनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशन मधून तुम्ही तुमची कारागिरी, तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते नाही का.
0: बिलकुल, त्यांच्याशिवाय त्यांच्याशिवाय होत नाहीये. जसा तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो, तो पूरे फॅमिली का उतना ही योगदान रहा है. यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं. ते त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
1: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला?
0: आता जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचे, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे तर ते त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर, तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे, तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते. तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घडी घडी.
1: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की इतक्या आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर, उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल पर्चेसिंगसाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती, या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी

0: प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं.
1: बिलकुल.
0: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
1: आपल्या इंटरेस्टला जोपासा. जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडस म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडस स्वतःला द्या. स्वतःला पण ओळखा तुम्हाला काय आवडते. जरुरी नाहीये बिझनेसमध्ये याचं रुपांतर व्हायला पाहिजे, पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर निघून जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, है ना. आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास वेळ द्या, हेच बोलू शकते मी त्यांना.
0: ओके. शिखा अजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहोत, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचं जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो मला तर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण. थँक्यू, थँक्यू सो मच.
0: मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत संवाद साधत असताना समारोपाकडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला, आधुनिक रंगांनी नव्या पिढीला अवलंबलं आणि साड्यांच्या कलेतून जगाला दाखवलं की परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा साधता येतो. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीच्या तेजानं जग उजळतं, प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्ष चमकतो. आज आपण यशाचे वेगवेगळे रंग पाहिले, जिथे जिद्द आहे तिथे मार्ग स्वतः बनतो, नाही का? तर मैत्रिणींनो, जिद्द आणि स्वप्नाच्या धाग्यांनी विणलेली ही कथा घराच्या चार भिंतीतून व्यवसायाच्या रंगात फुलली आणि प्रत्येक महिला आपला प्रकाश पसरवू शकते. जिथे प्रेरणा आहे तिथे यश आपोआप उगवतं. याच सदिच्छांसह, याच सकारात्मक विचारांसह मी आपली मैत्रिणी सीमंतीनी आपल्या सर्वांचा निरोप घेते. बरं आहे, तर मग मैत्रिणींनो भेटूयात उद्याच्या खास अशाच प्रेरणादायी मुलाखतीमधून. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. आता मात्र वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 1 वाजता

0: राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ, बहुमत चाचणी येत्या बुधवारी। आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक। होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात। आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं। तमिळनाडूमध्ये TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली। विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, CPIM, VCK आणि IUML यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत। राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्यात। श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय। TVK येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय। आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली। आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली। या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता। आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला। त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय। सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत। नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे। बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं। सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली। तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं।
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील। यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुढे बेलूर ते महबूबनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे। पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल। देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होते। नैसर्गिक आपत्तीच्या काळात

जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा, या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली एचएमएस ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे टी व्हेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली आहे. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 40, 43, 46, 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमसे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा

अंदाज. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळधम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आयएमयूएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

0: आणि IMUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK नं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाम विधानसभेत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. सर्मा आज राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक त्यांनी केलं. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. दीर्घकालीन पूरप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत काजार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व आणि या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून पोलीस कॉन्स्टेबल

0: राम सोनावणे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले सोनावणे यांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत सोनावणे यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचं तसंच बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यांना नोकरीतून का काढून टाकू नये अशी विचारणा करणाऱ्या 2 कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 वर्षांखालील गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला, तर 37, 44, 43, 46, 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामना होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 3:30 हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 7:30 हा सामना सुरू होईल. काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव केला. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणी शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता एका खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल

0: युववाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत सदानंद कापडी. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची प्रसारण आहे.
1: हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववाणी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. अगदी तसंच वेळेचंही असतं. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यमग्न आणि आनंदी रहा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी.

या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आज आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि आयपीएस अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवा मित्राचा यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.

0: युवा मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करून आयपीएस पदी निवड झालेल्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. दोस्तो, अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतातील पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च पोलीस प्रशासकीय पद म्हणजेच आयपीएस अधिकाऱ्यांचं पद अतिशय सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीचं असं हे पद. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याची चित्त या चोरावर आपल्या या युवा मित्राने हे उच्च पद प्राप्त केलं आहे. त्याच्या यशाचा प्रवास आपण आता प्रत्यक्ष आपल्या या युवा मित्राशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तेव्हा दोस्तो, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या आणि आयपीएस म्हणून निवड झालेल्या बापूसाहेब गायकवाड या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन. आपण जे घवघवीत असं यश या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून रुजू होण्याचं किंवा कार्य करण्याचं स्वप्न आपण नेमकं केव्हा पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेस सामोरं जाण्यासाठीचं जे पहिलं पाऊल होतं ते पाऊल नेमकं कोणतं होतं याविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल?
1: माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं. चासी हे गाव आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा पण आहे, श्री नृसिंह विद्यालय चास. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. तर शाळेमध्ये असताना काही अधिकारी वगैरे तिथे येत असत आणि त्यांना मान सन्मान वगैरे मिळायचा किंवा त्यांच्या मार्फत बऱ्याचशा मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांचे भाषण वगैरे तिथे व्हायचे. तर त्यावेळेस अधिकारी असतं किंवा अधिकारी झाल्यानंतर समाजात काहीतरी करता येतं, ह्या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती मिळाली. पुढे जाऊन मग स्पर्धा परीक्षा करायची की नाही करायची हा प्रश्न होता, कारण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लगेचच पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेसाठी जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग अगोदर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस मी मुंबईला नोकरीला लागलो त्यावेळेस एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतून घेतलं, आमचा ग्रुप तयार झाला आणि मग तिथं आमच्या चर्चासत्र वगैरे व्हायचे आमच्या बाकी मित्रांसोबत. तिथं मग सामाजिक प्रश्नांवर पण आमचं चर्चासत्र व्हायचं, शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल. आणि त्यामध्ये मग आमचं पुन्हा एकदा तो जो ठिणगी होती ती पडली की नाही, आपण स्पर्धा परीक्षा जर केली किंवा युपीएससी मार्फत आपण जर चांगल्या पदांवर गेलो तर आपल्याला ग्रामीण भागात म्हणा, शैक्षणिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात आपलं चांगलं काम करता येईल. शासकीय ज्या योजना असतात त्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या मग त्याच्यासाठी काय काय काम करता येईल याच्यासाठी शोध घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि तिथं युपीएससी बद्दल आणखी माहिती मग मिळवली. त्याचवेळी आमच्या माझ्या 11वी-12वीला असताना एक माझा मित्र होता, तो भविष्यात म्हणजे मी ज्या जॉब करत होतो तर त्याच्या सिलेक्शनची न्यूज पण आली. मग तिथे एक आम्हाला मोटिवेशन असं मिळालं की आपलाच क्लासमेट आणखी एक सिलेक्ट झालेला आहे, त्याच्याकडून थोडीशी बेसिक माहिती मिळवली आणि मग स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं.
0: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला जॉब करत होता आणि आपल्या चर्चेमध्ये बोलता बोलता हे कळालं होतं की आपण डिप्लोमा केलेला आहे म्हणजे आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा आपलं झालेला आहे, तर ती ब्रांच कुठली होती आणि एकंदरीतच तुमच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याविषयी आपण काय सांगाल बरं?
1: मी 3 वर्षाचा जो शासकीय तंत्रनिकेतन मधला डिप्लोमा असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो मी केला होता आणि त्या डिप्लोमाच्या बेसिसवर कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. आमच्या कॉलेजमध्येच बजाज ऑटो आणि L&T या दोन कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. अगोदर माझं बजाज ऑटोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं आणि मी 2 ते 3 महिने तिथं काम केलेलं सुद्धा आहे. टाकन प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो, परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला L&Tचा सुद्धा कॉल आला, कारण L&Tने रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेले नव्हते. त्यानंतर मग मी बजाज सोडून मग L&T मध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो.

0: आणि तिथेच मग त्या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम असणं फार गरजेचं आहे आणि कॉलेज करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग ज्यावेळेस मला अभ्यास करायचं मी ठरवलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी बी एची डिग्री घेतली आणि त्यानंतर बी ए कम्प्लीट झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि तिथे मला स्कॉलरशिप्स पण मिळाल्या. पहिलं वर्ष मी जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीमध्ये राहिलो, त्यांची एक फ्री रेसिडेन्शियल स्कीम असते, दरवर्षी ते एंट्रन्स घेतात आणि ती एंट्रन्स मी टॉप केली होती तर मला एक वर्षाची फी सुद्धा माफ झाली होती. आणि दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाची बार्टीची स्कॉलरशिप मला मिळाली, बार्टीच्या स्कॉलरशिपमुळे सुद्धा मला तिथं दिल्लीमध्ये राहता आलं. स्पर्धा परीक्षा करत असतानाच मी मास्टर्स डिग्री पण कम्प्लीट केली माझ्या पॉलिटिकल सायन्समध्ये, जी मी मुक्त विद्यापीठातूनच केली, परंतु इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ह्या मुक्त विद्यापीठातून मी केलेली.
1: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की ज्यावेळी तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि तुम्ही जॉबला लागलात, त्यानंतर जॉब सुरू असतानाच सामाजिक कार्याची मुळातच तुम्हाला आवड होती, त्यामुळे तुम्ही एका एनजीओशी जोडल्या गेलात आणि तिकडेही तुमच्या जॉबसोबत तुम्ही तुमचं सामाजिक कार्यही सुरू ठेवलं, त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण मोठमोठ्या शहरांमध्ये काम करतो तर आपला पूर्ण आठवडा हा एकदम व्यस्त शेड्यूल असतो आपला. मग आमचा जो ग्रुप होता तर आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली, गड किल्ले वगैरे तिथे जायला सुरुवात केली आणि आमचा ग्रुपचं नाव होतं ट्रेक लव्हर्स. तर आम्ही जे काही 10 ते 15 मुलं होतो, मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक विकेंडला आपण एक विकेंडला आपण ट्रेक करायचा, दुसऱ्या विकेंडला आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं. मग आम्ही एनजीओ असेल त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. जसं तिथं एक मातोश्री वृद्धाश्रम होतं खडबली इथे, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही श्रमदान वगैरे करायचो, किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर तिथे जाऊन साजरा करायचा, किंवा तिथल्या आजोबा आजोबांचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या आम्ही तिथे साजरा करायचो. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीचं एंगेजमेंट सुद्धा आम्ही त्या वृद्धाश्रममध्ये आयोजित केलं होतं बाकीच्या खर्चांना बाजूला ठेवून, आणि त्यामुळं तिथून एक थोडासा एक पॉझिटिव्ह आम्हाला भरपूर शिकायला मिळायचं त्या आजी आजोबांकडून. आणि त्यानंतर फक्त वृद्धाश्रम नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असलेल्या बाकीच्या ज्या संस्था असतील लहान मुलांच्या संस्था होत्या तिथं सुद्धा आम्ही जायचो. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडस चर्चा व्हायच्या, विचारांचं मंथन व्हायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची, त्यामुळे ह्या गोष्टींची थोडीशी आवड निर्माण झाली. आणि ट्रेकिंग करत असताना जवळजवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले असतात नोकरी करण्याकरता, मग त्यांचे भाषा किंवा संस्कृती यांची देवाणघेवाण होत गेली आणि मग ती एक आवड पुन्हा एकदा निर्माण झाली. त्या गोष्टी समाजासाठी काहीतरी करणं किंवा आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी, एकमेकांकडूनच आम्ही शिकलो ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टी काम करत असताना.
1: खरंच तुम्ही तर एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं आणि एक कर्तबगार जबाबदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे अधिकारी म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल जीवनामध्ये तर निश्चितच त्यासाठी एक संवेदनशील मन असणं गरजेचं आहे, समाज कार्यासाठीची एक ओढ असणं तितकंच गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या मध्ये निश्चितच होत्या. म्हणूनच तुम्ही तुमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर जॉब आणि सामाजिक कार्य चालू असतानाच तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू ठेवलीत. सर आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची असते आणि त्या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शन आणि सरावाचीही तितकीच गरज असते. तेव्हा मग परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचं जे योग्य मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडनं प्राप्त झालं आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सराव प्रश्नपत्रिकांचा सरावही कसा करत गेलात बरं?
0: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जगातील सगळ्यात अवघड परीक्षा म्हणतात. अभ्यासामुळे ही परीक्षा अवघड नाहीये तर ह्या परीक्षेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा पास करावी लागते आणि वर्षातून एकदाच होते आणि ही एकंदरीत 1.5 वर्षांची सायकल आहे. जर समजा तुम्ही 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला 1 वर्ष अगोदरपासून तयारी करावी लागते आणि त्यानंतर मग ती 1.5 वर्षाची सायकल कम्प्लीट होईपर्यंत जर तुमचं सिलेक्शन झालं जॉईनिंग येईपर्यंत 2027 उजाडलेला असतो. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते आणि त्यामुळे ही परीक्षा अवघड होते कारण इथं आपला पेशन्स चेक केला जातो, स्ट्रेस चेक केला जातो, आपल्या फायनान्शियल कंडिशन आपल्याला सांभाळायचं असतात, फॅमिली प्रेशर आपल्याला सांभाळायचं असतो, सामाजिक जबाबदारी आपल्याला पाहायचं असतात, त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. दुसरं असं की ज्यावेळेस मी तयारी सुरू केली तर माझा क्लासमेट वैभव गायकवाड जो आता IPS आहे आणि तो आता तेलंगणामध्ये DCP म्हणून काम करतोय तर तो अगोदरच दिल्लीला गेलेला होता आणि आम्ही डिप्लोमाला असताना एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो. परंतु मला असं होतं की मला जॉब सोडता येत नव्हता म्हणून मग मी त्याला सांगितलं होतं की तू अगोदर जा दिल्लीला, ते शिकून घे काय गोष्टी असतील आणि तू मग मला नंतर शेअर कर. तर तो माझ्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष दिल्लीत गेलेला होता, त्याला जवळजवळ बऱ्याच

0: गोष्टी माहिती झालेल्या होत्या आणि मग त्याने मला सगळ्या गोष्टी नंतर पास ऑन केल्या. त्यांनी सांगितलं की डायरीमध्ये कुठल्या विषयांवर भर द्यायचा असतो किंवा काय. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला मला पुण्यातून चव्हाण सर म्हणून आहेत आमचे प्रवीण चव्हाण सर, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. एसे किंवा इथिक्स किंवा सुरुवातीला मी मराठी हा विषय होता माझा, तर त्यांचं मार्गदर्शन सरांचं मार्गदर्शन मला सुरुवातीच्या काळात मिळालेले. आणि त्यानंतर मग युपीएससीची तयारी करताना खरं तर आपण जे 6वी ते 12वी पर्यंत जे शिकलोय तर त्याचाच जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो. बेसिक फाउंडेशन जे असं आपण म्हणतो ते मजबूत करण्याकरता मग आम्ही एनसीआरटीचे पुस्तक असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील ते वाचून आपलं फाउंडेशन तयार केलं. त्यानंतर मग प्रिव्हियसचे क्वेश्चन असतात, तर मी कुठल्याही प्रकारच्या कोचिंगवर अवलंबून न राहता युपीएससीचे जे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत, म्हणजे मी जवळजवळ 1979 पासूनचे युपीएससीचे प्रश्न जे आहेत ते अवेलेबल असतात इंटरनेटवर, मग मी ते सगळे सॉल्व्ह करत होतो. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मग रोज 1 ते 2 आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस असायची. बरेचसे टॉपर त्यांच्या कॉपीज असतात इंटरनेटवर अवेलेबल, त्या टॉपर्सने आन्सर कसे लिहिले असतील, उत्तर त्यांचे कसे असतात, त्यावरून मग ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आमच्या चव्हाण सर सुद्धा एक गोष्ट म्हणायचे, युपीएससी म्हणजे दुसरं काही नाही तर मोठी 10वी किंवा 12वी आहे. जसं आपण 10वी 12वीचा बोर्डाची परीक्षा देतो तशीच ही परीक्षा आहे. लेखी स्वरूपात असते मुख्य परीक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर लिहायचे असतात. इथं फक्त एवढंच आहे की तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि शब्दांचं बंधन आहे. त्यासाठी मग ते डेली प्रॅक्टिस आणि आमचं ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा एकमेकांकडून शिकणं यातूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी आमची होत होती.
1: जेव्हा इंटरव्ह्यू विषयी बोललं जातं किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीची वेळ येते त्यावेळी खरे तारे दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एक तर दिग्गजांची अतिशय बुद्धिमान अशा व्यक्तींची एक टीम आपल्या समोर बसलेली असते, त्यांना आपल्याला फेस करायचं असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो या सगळ्याही गोष्टींना तितकंच महत्व असतं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही मग मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होते का आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव कसा होता?
0: युपीएससीचा जो इंटरव्ह्यू आहे त्याला खरंतर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात. म्हणजे युपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे. आता इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये थोडासा फरक आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर असतात, प्रश्न आणि उत्तर. पण ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधला जातो, तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यावेळेस चेक केले जातात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलतात. तर याची तयारी मेन्स पास झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने मिळतात पर्सनॅलिटी टेस्टच्या तयारीला. परंतु त्या 2 महिन्यात कधीच तयारी पूर्ण होत नाही. खरं तर पर्सनॅलिटी टेस्टची तयारी ही आपण ज्यावेळेस युपीएससीच्या तयारीला लागतो त्याच वेळेसपासून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण आपले छंद जोपासणं, आपल्यामध्ये त्या व्हॅल्यूज इम्बाईब करून घेणं. म्हणजे आपण जीवन जगत असताना बरेचसे मूल्य असतात, जसं ऑनेस्टी असेल किंवा इंटिग्रिटी असेल, ह्या मूल्यांना आपण किती जगतोय. मग ते मूल्य आपल्याला आपल्या अभ्यास करताना किंवा कष्ट करताना ते दिसले पाहिजेत किंवा ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा जीवन जगताना त्या गोष्टी आपण प्रॅक्टिस करतोय का रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये, ते फार गरजेचं असतं. मग त्यावेळेस त्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपोआपच येऊन जातात आणि मग त्यावेळेस आपल्याला वेगळं त्यांच्यासमोर वागण्याची गरज पडत नाही. आपण जसे आहे तसे त्यांच्या सामोरे गेलो तर त्यांना कळतं की हा व्यक्ती कसा आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की दिग्गज लोक तिथे बसलेले असतात. युपीएससीच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे पॅनल्स असतात त्यामध्ये एक चेअर पर्सन, त्याला प्रेसिडेंट ऑफ बोर्ड म्हणतात, त्या बोर्ड म्हणतात ऍक्च्युली त्याला. आणि ते युपीएससीचे मेंबर्स असतात आणि बाकीचे जे मेंबर्स असतात ते जे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतात, जसं की रिटायर्ड आयएएस ऑफिसर असतील किंवा आयपीएस ऑफिसर असतील किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर व्हाईस चॅन्सलर लोक ते तिथे येऊन बसलेले असतात त्यांच्यासोबत. म्हणजे असे टोटल 5 लोक तुमच्या समोर बसलेले असतात आणि आपल्या समोर तसं पाहिलं गेलं तर 5 लोक म्हणजे जवळजवळ 150 वर्षांचा अनुभव आपल्या समोर बसलेला असतो. जसाही आपण त्या दरवाज्यातून आज जातो त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती किती खोल पाण्यात आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं खोटं वागू शकत नाही, काही बोलू शकत नाही. एवढा मोठा एक्सपिरियन्स देशसेवेत त्यांनी केलेली असते. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग आपल्याला प्रामाणिक राहणं सुरुवातीपासूनच फार गरजेचं आहे. माझ्या इंटरव्ह्यूचा अनुभव हा फार छान होता. मला जनरली हे सांगावं वाटतं की ज्यावेळेस युपीएससीची पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यावेळेस एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला आम्ही शॉर्टकटमध्ये डॅप म्हणतो. तर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमी असेल किंवा आपले छंद असतील किंवा आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपल्या आई वडिलांचा व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये टाकावी लागते आणि तो फॉर्म तिथे सबमिट होतो आपल्या 1 ते 1.5 महिना अगोदर. तो डॅफ जो असतो तो त्या पॅनल समोर ठेवलेला असतो आणि त्या डॅफच्या बेसिसवर ते आपल्याला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल, मी मनोबलमध्ये जॉब करतोय तर मला मग त्यांनी मनोबल बद्दल विचारलं की माझा अनुभव कसा आहे, माझ्या L&T मध्ये काम करत असताना मला नॉन मॉनिटरी अवॉर्ड मला मिळाला होता, तर मग त्याची पार्श्वभूमी त्यांनी मला विचारली. किंवा एनजीओ मध्ये ज्यावेळेस मी असोसिएटेड होतो

0: त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की तुम्ही एनजीओबद्दल काही टेक्निकल गोष्टी लीगल प्रोव्हिजन मला विचारण्यात आल्या, सीएसआर काय असतो त्याच्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत त्या मला विचारण्यात आल्या. त्यानंतर माझी पर्सनॅलिटीवर त्यांनी थोडीशी चांगली पॉझिटिव्ह कमेंट केली आणि अहिल्यानगरमध्ये असलेल्या ज्या आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्याबद्दल मला प्रश्न विचारले. माझा जो आवडता छंद किंवा मी ट्रेकिंग करतो तर त्यांनी माझ्या ट्रेकिंगवर भरपूर प्रश्न विचारले, आवडता ट्रेक कुठला, कळसुबाईवर जे म्हणजे मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला की ज्या मैत्रिणीची एंगेजमेंट आम्ही त्या मातोश्री वृद्धाश्रममध्ये लावली होती तिथं लग्न आम्ही कळसुबाईवर केलं होतं, कळसुबाई गडावर, तर तो प्रसंग सुद्धा मी तिथं डिस्कस केला आणि त्या प्रसंगामुळे एक असा छान लाईट मोमेंट जसा क्रिएट झाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला करंट अफेअर्सवर फार प्रश्न विचारले जातात, जास्त करून इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न विचारले जातात, जसं की युनायटेड नेशन्स आता रिलेव्हंट आहे का, किंवा आता ज्या काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या असतात त्यामध्ये भारताचं काय ओपिनियन असतं, किंवा मग आपल्या शेजारील देशांचे असलेले आपले संबंध, त्यावर एकदम सखोल चर्चा तिथे होते. आणि 30 मिनिट मॅक्सिमम इंटरव्ह्यू चालतो एका विद्यार्थ्याचा.
1: अच्छा.
0: आणि त्या 30 मिनिटांमध्ये ते आपल्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू ते चेक करतात, आपलं बसणं बोलणं, आपण हसतोय का, कसं हसतोय, किंवा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण मला असं वाटतं की कळत न कळत तिथं होतं आणि ते एका 2 महिन्यातच तयारी करणं सोपं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी ऐकत असतील त्यांनी ज्यावेळेस तुम्ही युपीएससीच्या तयारीला सुरुवात करतात त्याचवेळेस तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणं म्हणा, मेडिटेशन करणं, किंवा आपले एक छंद जोपासणं, त्या छंदांवर काम करणं, त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बॅडमिंटन खेळण्याचं लिहितात की बॅडमिंटन खेळतोय, परंतु पॅनलमध्ये विचारलं जातं की ती जी शटल असते त्याचं वजन किती आहे, त्याचं साईज किती आहे, किंवा तो जो ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे असे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात आपल्याला. आणि मग तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही मग त्यांना असं वाटतं की हा खेळतोय पण याला जो खेळ खेळतोय त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही.
1: बरोबर
0: आहे. अशा पद्धतीने तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि मला या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये मला वन ऑफ द हायेस्ट मार्क मला मिळालेले आहेत यावर्षी. मी इंग्लिशमध्ये दिला होता माझा इंटरव्ह्यू आणि मला 195 मार्क पडलेले आहेत.
1: खूप छान, मस्त. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं आणि स्पर्धा परीक्षा असो की कोणतीही परीक्षा असो, परीक्षेला सामोरं जायचं म्हटलं की त्या परीक्षेच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करणं, वेळेचं योग्य नियोजन करणं ही तितकंच गरजेचं असतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं वेळेचं नियोजन करायला हवं बरं या परीक्षेला सामोरं जात असताना?
0: या परीक्षांची तयारी करत असताना खरोखर वेळेचं नियोजन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं जर वेळेचं नियोजनाचं जर मी सांगितलं तर मी एक डायरी मेंटेन करत होतो आणि मी रोज सकाळी त्या डायरीमध्ये अर्धी दिवसभर मला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी लिहून काढायचो आणि रोज संध्याकाळी मी त्या चेक करायचो की ह्यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या आणि कुठल्या राहिल्या. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्या दिवसात घडत नाहीत, काहीतरी कधी कधी असं काही घटना घडतात की आपल्याला अभ्यासातून उठून बाहेर जावं लागतं, कधी घरी फोन आला असेल किंवा काही इमर्जन्सी झाली, तिथं काही समजा टेस्ट असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्पेन्सेशन आपल्याला भविष्यात करावं लागतं. मग त्यामुळे माझा जो प्लॅन असायचा तो माझा 3 पद्धतीचा मी प्लॅन बनवायचो. एक मंथली प्लॅन जो एक ब्रॉड माझा टार्गेट असायचा की ह्या महिन्यामध्ये मला कुठले विषय वाचून संपवायचे, त्याच्यावर किती उत्तर लिहायचे किंवा त्याचे किती पेपर सॉल्व्ह करायचे. एक माझा वीकली प्लॅन असायचा की त्या टास्कला मी प्रत्येक आठवड्याला डिवाइड करायचो की ह्या आठवड्याच्या एंडला मला किती किती टार्गेट माझे कम्प्लीट करायचे आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता माझा मग डेली शेड्यूल असायचं. आणि आमचं तिथं मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे काय होतं की आमचा ग्रुपच होता, आम्ही जेवायला वगैरे सोबत असायचो आणि हॉस्टेलचे टायमिंग होते आमचे, लंच ब्रेकफास्ट डिनरचे टायमिंग होते, त्यामुळे ते आमच्यासाठी एक खूप चांगलं शिस्त लागले आम्हाला. आम्ही त्या टाइमनुसार आमचे अभ्यासाचे टाइम सेट केले होते. म्हणजे जर समजा आम्हाला 7 सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट मिळत होता तर आम्ही मग सुरुवात सकाळी 6 वाजता लायब्ररी जायचो. 6 ते 8 वाजल्याचा आमचा एक जो 2 तासाचा टाइम होता तो चांगला अभ्यास आमचा होत होता, कारण लायब्ररीमध्ये एवढ्या सकाळी कोणी येत नाही, पिन ड्रॉप सायलेंट असायचं लायब्ररीमध्ये. नाश्ता झाल्यानंतर अर्धा तास ज्यावेळी नाश्ता करायचो त्यानंतर परत 1.5 ते 2 तास बसलो, परत 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत असा अभ्यास, असं 1.5-2 तासांचे स्लॉट करूनच आपण अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की वेळेचं नियोजन करणं फार फार गरजेचं आहे. रॅन्डमली जर कुठल्याही गोष्टी आपण करत बसलो तर मग आपले टार्गेट साचे होत नाहीत आणि आपण काय करतोय ह्याचा हिशोब सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करतोय पण ऍक्च्युली आपल्याला अभ्यास होत नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या असतात त्यावेळेस.
1: सर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमार्फत आयपीएस अधिकारी अर्थातच भारतीय पोलीस सेवेअंतर्गत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपली झालेली निवड आणि त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं, गुन्हेगारीला आळा बसवणं, त्यासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचंही महत्वपूर्ण कार्य आपल्याला आता यापुढे एक आयपीएस अधिकारी म्हणून पार पाडायचं आहे. मग त्या

0: दृष्टिकोनातून हे कार्य पार पाडत असताना या अधिकाऱ्यांमध्ये कोणते गुणविशेष असणं किंवा गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे?
1: मला वाटतं की कुठलाही अधिकारी असेल, मग तो आयएएस असू द्या, आयपीएस असू द्या, त्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असणं फार गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये ती इंटिग्रिटी, ऑनेस्टी असणं फार गरजेचं आहे. एक संविधानिक मूल्य असतात आणि कायदा सुव्यवस्था याला पहिली प्रायोरिटी देणं फार गरजेचं असतं. किंवा संविधान जसं आपण म्हणतो, संविधानामध्ये सांगितलेले जे मूल्य आहेत, मला असं वाटतं की त्याला आपण सगळ्यात वर ठेवणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त एक सामाजिक भान आणि एक कम्पॅशन तुमच्यात असलं फार गरजेचं आहे व्यक्ती म्हणून. कारण ज्यावेळेस आपण निर्णय घेतो, ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेतो, पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह किंवा फॅक्ट बेस्ड निर्णय घेणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा वापरायचा असतो. एका अधिकाऱ्याने ऑब्जेक्टिव्ह असणं, शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त त्याचं इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यात एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असा हवा. आणि आपल्याला ज्या पोझिशनवर, समजा ह्या परिसरमधून आपण बसलो, तर त्याचा आपल्याला समाजातील जो काही बदल घडवायचा आहे, जो पॉझिटिव्ह बदल घडवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कसा वापर करता येईल आणि कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला मेंटेन ठेवता येईल, संविधानाच्या तत्वांचा आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल, मला असं वाटतं की त्याला जर आपण एक मध्यवर्ती जर केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात.
0: नक्कीच नक्कीच. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उत्तम असं शिक्षण दिलं दोन्ही भावंडांना, आणि दोन्ही भावंडांनीही त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या कष्टाचं उत्तम चीज केलं, त्याचं निश्चितच सुयश किंवा सुफळ तुम्हाला प्राप्त झालेलंच आहे. सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते, आणि त्या परीक्षेमध्ये यश संपादन करत असताना तुम्हाला किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल याबाबत नक्कीच अनिश्चितता असते. मग अशा वेळी आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पूर्णतः असणं किंवा आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना घरच्यांकडनं त्याविषयी आपल्याला पाठिंबा पूर्णपणे भेटणं निश्चितच खूप गरजेचं आहे. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशा प्रकारे प्राप्त झाला या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना?
1: नक्कीच, या स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ किंवा यामध्ये जो मानसिक ताणतणाव आपल्यावर येतो तयारी करत असताना, आर्थिक अडचणी ज्यावेळेस आपल्यावर येतात, त्यासाठी आपल्या परिवाराचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं. आणि फक्त आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मित्रांचं सुद्धा आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत असणं फार गरजेचं असतं. माझ्या बाबतीत जर विचार करायला झाला तर माझा धाकटा बाबा अनिरुद्ध गायकवाड हा केंद्रीय विद्यालय शिक्षक आहे. आणि ज्यावेळेस त्याची नोकरी लागली तर मग घरची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी त्याने घेतली आणि मग मला त्याने पुढे माझ्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मी जॉब सोडून मग मुक्त विद्यापीठ किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. जोपर्यंत मी जॉब करत होतो, 5 वर्ष मी L&T मध्ये काम केलं, मी त्याला शिकवलं, तोपर्यंत मी ती जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक दोघा भावांमध्ये असलेला समजदारपणा किंवा आम्ही दोघांनी मिळून जे केलेलं काम असेल ते विजन आमचं दोघांचं होतं की नाही आपल्याला करायचं तर आपल्याला ते मिळूनच करावं लागतं.
0: खूप छान. आणि हे करत असताना एकमेकांच्या गरजांची किंवा एकमेकांच्या सोबत असण्याची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, आई वडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, हे अधिक महत्वाचं आहे. आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खरं तर खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता जाता जाता मला आपणास एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडणार आहात याविषयीच्या तुमच्या कल्पना काय आहेत, आणि त्यासोबतच आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
1: माझे जे गुरु आहेत डॉक्टर महेश भागवत IPS, आता तेलंगणाचे DGP आहेत, त्यांनी मला मुलाखतीमध्ये भरपूर मदत केलेली. तर ते नेहमी असं सांगतात आम्हाला की या स्पर्धा परीक्षेमधून होणारं सिलेक्शन म्हणजे तुमच्या हाताला लागलेला परीस आहे, की ज्या परीसामुळे तुम्हाला लोकांच्या आयुष्यात सोनं करता येतं. मग आता त्याचं सोनं करायचं की माती करायचं हे आपल्या हातात आहे, मग ते कसं करायचं, त्याच्यासाठी मग संविधानाला समोर ठेवायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, आणि जसं आपण म्हणलो की जे मूल्य समोर ठेवायचे, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन तर घ्यायचाच आहे, पण त्या व्यतिरिक्त तर आपल्याला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड समाजामार्फत ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींचा गांधीन तलिस्मान मी नेहमी लक्षात ठेवतो की आपण कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो निर्णय घेताना तळागाळातील लोक जे आहेत किंवा त्या रांगेत उभा राहिलेला सगळे शेवटचा व्यक्ती आहे त्याला फायदा होणार आहे का, समाजातील शेवटच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे का, याचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या अभ्यास करताना, पर्सनॅलिटी डेव्हलप करताना ज्या मी शिकलेलो आहे मीच त्या भविष्यात पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे आता स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो.

0: की स्पर्धा परीक्षा मध्ये यशाची गॅरंटी नसते, अपयशाची गॅरंटी असते. कारण एवढे मोठे 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यात फक्त 1000 मुलांचं सिलेक्शन होतं. तर मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या यशाची गॅरंटी नाही आहे. मग इथं निराशा येणं, अपयश येणं किंवा खचून जाणं ह्या गोष्टी ह्या प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेसवर थोडासा विश्वास ठेवावा लागणार आहे, आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तयारीवर विश्वास ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही प्लॅन बी वर सुद्धा काम करा. जर समजा आपल्याला अपयश आलंच तर मग आपण खचून न जाता अल्टरनेटिव्ह प्लॅन्स आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. एवढा जर स्वतःवर विश्वास असेल तर मग स्पर्धा परीक्षा काय जीवन जगणं सुद्धा सोपं होऊन जातं.
1: खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना केलं. सर, सन 2025 युपीएससी नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 561 मिळवून आयपीएस पदाला आपण गवसणी घातलीत, त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.

0: चंतर मनाची
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
2: झालं सगळं. झालं बजेट तयार?
3: हो.
2: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
3: नको.
2: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी
2: नाही आधी.

0: बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: संध्याकाळचे 6:59 आणि 35 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस CPI CPIM VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

0: यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास

0: होगी। मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट के लिए बहुत बहुत बधाई देता।
1: ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे। मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्ज पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं नाबाद 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने एसआरए प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ पद्म पुरस्कार विजेते संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

0: त्याच्याबरोबर ते दोघे गंभीररित्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
4: इतकी काय घाई होती
3: अग.
4: आणि छोटी,
3: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी, तुझ्या नावे
6: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
3: शुभ बोला हो. काय?
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. संध्याकाळचे 7:11 आणि 47 सेकंद होत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
8: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
8: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
7: एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
9: माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना.

0: या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंयत वीणाताई. लिज माइटनर, गोल्डा मायर, रोझलिन फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारिया मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं ह्याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं गेलेलंच आहे. जसं रोझलिन फ्रँकलिनचं आणि लिज माइटनरचं, म्हणजे की दोघींनी हे 20व्या शतकात केवढे तरी बदल करून आणलेले आहेत. 1950-52 साली रोझलिनने आणि 1900 साधारण त्याच मागे पुढे लिज माइटनरने, हा दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन यांनी जगाचे एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला आणि एकीने भौतिक शास्त्रात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष जिथे अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्यात त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाही, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखलं झालं. तर मग मला असं वाटलं की ह्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता किंवा चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतात, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या हातून अधिक चांगलं आणखीन भरीव झालं असतं, आणखीन पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी की आमच्या घरात लेखी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्गात काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण ही गरज असते. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि कृती घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहे तेच, पर्यावरण बिघडले की तिथल्या स्पेसिस तिथल्या घटक सगळे विरघळायलाच लागतात, नाहीच व्हायला. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तर योग्य होत, तर तो एक उद्देश माझा होता की बघा या रोझलिन फ्रँकलिन आणि लिज माइटनर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांना इतकं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझलिनचं, तर लिज माइटनरला 9-10 वर्ष परागंदाव असते जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं, म्हणजे ज्या काळात कुठली प्रसिद्धी माध्यमं किंवा प्रवासाचे मार्ग नव्हते अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली, तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार घेऊन राहावं लागला आणि ती अविवाहित माता होती, ते तिला लपवून ठेवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत नेण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. आयडा स्कडर सरतीबाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसतीच डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे किंवा ती गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल परंतु तरी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खातरदारी करतं, जग त्यांची काय वाहवा करतं, हाही प्रश्न असतोच. मग तुम्हाला जर

0: कर्तृत्व स्त्रियांचं, काम करणाऱ्या स्त्रियांचं, शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्या समोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी करते अशा भावनेतून लिहिलं नाही, मला त्यांचं असणं आवडलं, मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती की तू हे लिहिलं पाहिजे. गोल्डा सारखी बाई, जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार आणि इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार. हे जिथे एक स्त्री आणि तिचा तो देश इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची, आम्हाला माहितच, म्हणजे मला तर माहितच, मी एवढी स्वतःला वाचणारी समजते, मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली, तिचा मृत्यू 1978 साली झाला, म्हणजे आम्ही जाणते होतो त्यावर, पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं, तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या पावलात, ते बघताना असं वाटतं की या किती खंबीरपणा आहे, हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे. आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सारण्याचे प्रयत्न करूनही कशी ती टिकून राहिली, मग हे वेगळी वेगळी क्षेत्र आहे, वेगळे वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आली, म्हणजे शोध तोही घेतला, पण महान स्त्रिया होत्या, पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो ते त्यांनी केलेलं.
1: मीनाताई, माझं हे निरीक्षण आहे की ही पुस्तकं जरी चरित्रात्मक असली, त्याच्यामध्ये माहिती मिळत असली वाचकांना, तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहितीचा भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो, ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता?
0: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं, माझ्या वृत्तीला जे मानवतं, मला जे लिहावंच वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं, लिहिणं ही शेवटचा टप्पा. प्रथम काय होतं, ओळख होत. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररी असल्यामुळे मी एखादं नवं पुस्तक, समजा रोझलिनचा हातात आलं, तर मी एका पुस्तकावर थांबत नाही, अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिचं, कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररी नं, मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे ह्याचं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे मग ते मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते, दुसरीकडे काय सापडते, तिसरीकडे काय सापडते, आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितला, तिकडे तो तसाच सांगितलाय, मग खरा काय असा, हे शोधण्यातून ते निर्माण. हे मी लिहायला बसणारे म्हणून मी माहिती शोधते असा तो प्रकार नाही, उलट आहे. मी माहिती शोधत जाते, माहिती जमवत जाते, जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीचं उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच मी तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणून ते प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही, ते व्यक्ती राहतं. पण असं जसं तर नाही, हे लोकोत्तर आहे, नाही हे फार वेगळं आहे, हे फार आपल्याला आजपर्यंत माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने फार वरच्या दर्जात, ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. म्हणजे केवळ 25 फुटावरून उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाल्ली हा माझ्या दृष्टीने पराक्रम न, तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जात. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे आणि माझ्या आवडीनिवडीशी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही, तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची, कशी ओळखायची, यासाठी तुम्हाला भरपूर अवांतर वाचन असावं लागतं. म्हणजे एक साधं उदाहरण देईन की मी इकडे कारभार केलेलं, त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली मिनी मंडेला यांच्या वर लिहिलं, कारण त्यात नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे साऊथ आफ्रिका. तर त्या आता दोन्ही ठिकाणी काळे आफ्रिकन, पण दोन्हीची परिस्थिती वेगळी, दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि दोन्हीचे ते सोडवण्याचे प्रयत्नही वेगळे होते. तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला तिथले सामाजिक, राजकीय किंवा तिथले एकूण त्यांच्या ज्या संस्थात्मक काही रचना असतील ह्या लक्षात घ्यायला लागतात, पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती, त्यांना वागवत कसं असतं, त्यांची संघटना काय होत्या, किंवा त्यांच्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं. म्हणजे केवळ काळी व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी मुळे असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं अवांतर वाचन, कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र, तेव्हा तुम्हाला जसं इथल्या भारतीय सर्व घटनांचं, ताण्याबाण्यांचं, त्यांच्या असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधांचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल, तसं गोल्डाचं लिहिताना गोल्डाची इस्रायल म्हणजे काय, तिची परिस्थिती

0: म्हणजे काय आणि तिने हे प्रयत्न का केले, तिच्या मागचे ध्येय काय, ह्याचा तुम्हाला शोध वेगळ्या वेगळ्या पातळीवरून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकाच पॅचातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातली काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना, चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी रंगावी लागते. तुम्ही हवेत चित्र काढू शकत नाही, कागदार काहीतरी तुम्हाला पेन घ्यावं लागतं, त्या काहीतरी रेखाटावं लागतं. तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी. आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते, त्या व्यक्तीचं मोठेपण पर्यंत.
1: मीनाताई, शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो ऐकतो सुद्धा, आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीये, तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
0: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी मुळीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतं पुस्तकं खपतात, पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली, मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाचतात, त्यांची माध्यम बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघितलं, चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात, की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली, तर तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही, ललित साहित्यच वाचलं जातील, पण लोकांना हल्ली तंत्रज्ञान माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट, कालानुरूप त्यांची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साने गुरुजी आवडत होते, मी सामाजिक कारणं केली, म्हणून आताच्या मुलांना त्या बाहेर तेच करावं वाटेल असं. कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल, पण त्यांना हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या या हातातल्या तुमच्या स्मार्टफोन्सनी त्यांना गुंतवलेलं आहे, त्यांचा एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतात, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेराव त्यांच्याकडे, तर हे थोडस झालेलं आहे. निर्विवाद त्याच्या हे नाही, पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते. हेही नैतिक बदल, म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला आलं मोठ्याने, की त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याच्यातून नृत्य निर्माण केलं, तर ते त्याच्यात भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जातं. नुसतं वाचा म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते, तर मुलं वाचायला तयार नसतात, त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला. त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच त्यांना वेळावून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड होतं म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे, पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाडं डोळ्यासमोर येतील. तर हे वैविध्य आम्ही विचारांचं जे ताकद असते ती घालवतो. त्या मुलांना विचारायला लावणं आणि त्या चटपटीत जी समाज माहिती आहेत हातातली स्मार्टफोन याच्यापासून दूर राखण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीण असतं. म्हणजे हा त्याच्यामुळे आता झाले. आणि दुसरं, दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतात, त्याच्यामुळे वाचणारी मराठी वाचणारी पिढी कमी होत जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोलीभाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची, आता प्रिंट ऑन ऑर्डर वरती 200-300 एवढ्याच कॉपीज निघतात, 50-60 निघतात. म्हणजे मागणी आता ललित साहित्याची कमी होत चालली. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात ती वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी, आणि असं नाही इंग्रजी तरी कुठे वाचतायत, इंग्रजी माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतायत. मुलं वाचत नाही ही ओरड आता सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असेल तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला, त्यांना वाचनाकडे कसं वळत. आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक अंगाने दिसत आहेत. तो आपल्या ह्या आत्ताच्या मुलाखतीचा हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते हो, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतच, शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, कसे लढले, झगडले, कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त

तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कारवर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. यानंतर ऐकूया शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख शके 1948 अर्थात 10 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया एक कीर्तन, पाणी म्हणजे जीवन. कीर्तनकार आहेत नरेंद्र बुवा हाटे, सादर करते रोशन जाधव. तर ऐकूया कीर्तन, पाणी म्हणजे जीवन.

सज्जनो, जीवसृष्टी आणि वनस्पती सृष्टी याकरता पाणी हा अत्यंत आवश्यक म्हणूनच महत्वाचा घटक आहे. सजीव सृष्टीच्या जीवनाला उपकारक असल्या कारणानेच पाण्यालाच आपण जीवन असे म्हणतो. पाण्याच्या अत्यंतिक उपयुक्ततेमुळेच पाणी पूजनीय मानलं जातं. जगात सर्वत्रच पाण्याची अर्थातच जलदैवतेची पूजा केली जाते. आपल्याकडील संस्कृत आध्यात्मिक वाङ्मयात आणि संत साहित्यात पाण्याची उपमा आनंद, ज्ञान, विवेक आणि स्वधर्माला दिलेली आढळते. श्री तुकाराम महाराजही आपल्या आजच्या निरूपणाच्या अभंगात अशीच पाणी आणि आनंद याची सांगड घालत आहेत. दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त झाल्याचा जो आनंद आहे, त्या आनंदाला पूर आल्याचं ते या अभंगात सांगत आहेत. पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. केवळ मानवी जन्म प्राप्त झाल्याचा आनंद नाही, तर या जन्मात अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. लाटा उसळती प्रेमाच्या. पावसाळ्यात नदीला पूर आला आणि पाणी वर चढलं की असंख्य ठिकाणी पट्टीचे पोहणारे लोक त्या पुराच्या पाण्यामध्ये धडाधड उड्या मारतात आणि पोहत पोहत पहिली तीर गाठतात. अशा पुराच्या पाण्यात उडी घालून पोहणं आणि पहिली तीर गाठणं हे धाडसाचं काम आहे. पण असं धाडसी पोहणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. आनंदाच्या पुराच्या पाण्यात भक्ती प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. अशा वेळी श्री तुकाराम महाराज म्हणतायत, बांधू विठ्ठल सांगडी पोहुनी जाबू पहिल थडी, अवहे जनगडी घाला उडी भाईन. श्री तुकाराम महाराज सगळ्यांनाच या आनंदाच्या पुरात पोहण्याला बोलावीत आहे. पण सगळे थोडीच अशा पुरात पोहू शकणार, तेव्हा अशी शंका डोकावू नये म्हणून अगोदरच महाराज सांगतायत की श्री विठ्ठल नामाची, श्री विठ्ठल भक्तीची सांगड बांधून या पाण्यात पोहता येईल. आपण तसं करून पहिलं थडीला पोहून जाऊया. बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पहिलं थडी. असं पाणी

आता सर्व काळ पाहायला मिळत नाही. मानवी जीवन म्हणजेच अमृत तत्वाला पोहोचवणारं जीवन आहे. महाराज म्हणतात, हे तो नाही सर्व काळ, हे तो नाही सर्व काळ, अमूप अमृताची जळ. असं हे मानवी जीवनरूपी अमृताचं जल महद भाग्यानं प्राप्त होतं. तुकोबा राय म्हणतात की तुका म्हणे थोरा पुण्य ओघाला येणे पंथे, तुका म्हणे थोरा पुण्य ओघाला येणे पंथे. सज्जन हो, हा मानवी जीवनाचा लाभ जो आपल्याला झालाय तोच आनंदाचा पूर आहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतायत, सर्व देहा माझी श्रेष्ठ, मानव देह अतिवरिष्ठ, जयाचे निचुके अरिष्ट जन्म मरणाचे. तेव्हा जन्म मरणाचं संकट दूर करणं म्हणजेच भवनदी पार करून पैल थडी जाण्याचा संकल्प करणं आवश्यक आहे. अशी संधी वारंवार येत नसते असंच श्री संत तुकाराम महाराज आपल्या मूळ अभंगात प्रतिपादन करीत आहेत. या प्रतिपादनात पाण्याची उपमा मानवी जीवनाला दिली आहे. पाणी अत्यंत महत्वाचं आहे, सर्व जीवनासाठी आवश्यकता असल्या कारणाने पाण्यालाच जीवन म्हटलंय. व्यावहारिक जीवनात पाणी अत्यंत सौख्यकारी आहे, गुणकारी आहे. संतच म्हणतायत, स्वच्छ शीतळे सुगंधे, स्वच्छ शीतळे सुगंधे, जळे होती सुख प्रदे. इतकंच नाही तर मेघवृष्टीमुळेच या मानवी जीवनाला आवश्यक अशा धनधान्यारिकांचा लाभ करून देत असते. सुखसमृद्धी प्राप्त होते ती मेघवृष्टीमुळे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का वार्षी आणि ये मेघो, का वार्षी आणि ये मेघो, मेघे वृष्टी प्रसंगू, वृष्टी स्तव भोगू, सस्य सुखाचा. धान्याची सुखसमृद्धी करता पाऊस पाणी आवश्यक आहे, याचा संतांनी उल्लेख केलाय. पाणी आणि स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य कर्म यांची सांगड घालून दृष्टांत देताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जळचरा जळ सांडे तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. मनुष्याला स्वधर्म म्हणजेच स्वकर्तव्याचरण पार पाडल्याशिवाय तरुणोपाय नाही. कर्तव्य विनमुख माणूस मृत्यूलाच जवळ करीत असतो याची जाणीव करून देताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिला की ज्याप्रमाणे जलचरांनी जलाशयाचा आश्रय सोडला की त्यांचा मृत्यू ओढवलाच, त्याचप्रमाणे कर्तव्य विनमुख जीवाची गत होणार आहे. येथे कर्तव्याचरण आणि पाणी यांची सांगड घातली गेली आहे, त्यातले साम्य स्पष्ट केलंय. पाणी ही सर्व जीवसृष्टीला अमोल देणगी आहे. पाणी नसेल तर शरीर शुद्धी, मलशुद्धी, वस्त्रशुद्धी इत्यादी काहीच शक्य नाही. श्री तुकाराम महाराज म्हणतात की पाणी नसेल तर शेती बागायती सुद्धा शक्य होणार नाही आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात, नाही

या पाण्याचा आणखीन एक थोर गुण आहे, त्याच्यात आध्यात्मिक समत्व आहे. सज्जनांची पाण्याबरोबर तुलना संतांनी केली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणते, गायीची तृषा हरू, गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊन या मारू, आईसे नेण्याची का करू तोय जईसे. हा पाण्याचा महिमा आहे. औषधम जान्हवी तोयम या वचनानुसार पाण्याचा औषध म्हणूनही गुणकारी उपयोग आहे. एका जुन्या सुभाषितात तसं स्पष्ट केलंय, भोजनांते पिबित्तक्रम, भोजनांते पिबित्तक्रम, दिनांते दुग्धप्राशनम, निशांते प्राशये नीरम, किम तद वैद्यस्य प्रयोजनम. शुद्ध पाणी हे आरोग्याला उत्तम आणि आवश्यक आहे. प्राचीन काळापासून आपल्या भारतात नदी, नाले, समुद्र, तलाव, सरोवरे यांना मानाचं स्थान दिलंय. किंबहुना सर्व नद्या या पूज्य तीर्थही मानल्या गेल्या. देवदेवतांप्रमाणेच आपल्याकडे नद्यांचं स्तोत्र आहे. गंगा लहरीचं प्रसिद्धच आहे. एका ठिकाणी म्हटलंय, नमा

सदा नारायण अशी गंगा मैयाची स्तुती केली आहे. सजीव सृष्टीला नद्यांचं महात्म्य काही वेगळं सांगायला नको. असे अखिल जीवसृष्टीला उपकारक पाणी महत भाग्यानं किंवा महत प्रयत्नानं आपणास उपलब्ध झालंय, त्याचा वापर आपण नीट केला पाहिजे. पाणी सदोदित उपलब्ध व्हावं, पाऊस पाणी उत्तम असावा याकरता वृक्षांची लागवड, राणे जंगले यांची जपवणूक करून पाऊस पडेल पडलेले पाणी अडवून जमिनीत जिरवून पुन्हा आपल्यालाच विहिरी तलावांची पाण्याची आवश्यक जोडी पातळी कायम ठेवणे शक्य होईल याकरता आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. हा सामान्यातल्या सामान्य माणसालाही विचार कळला पाहिजे, पटला पाहिजे. श्री समर्थ रामदास स्वामी अशा सामान्य जीवाच्या विचाराचा निर्देश करीत आहेत. ते दासबोधात म्हणतात, एक म्हणती पाऊस असावा, एक म्हणती पाऊस असावा, मग सकल योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. वृक्षराईनं जमिनीत पाणी टिकून राहतं, जमिनीत ओल असते तेथे अशी ओल नाही, तेथे बीज पेरून काही उपयोग नाही, तो मूर्खपणा धरतो. नाही तेथे ओल बीज वेची मूर्ख दो, पर्जन्यात अन्न संभवा या गीता वचनानुसार पर्जन्य वृष्टीनं वनस्पती सृष्टी उत्तम असते आणि वनस्पती सृष्टीमुळे पर्जन्य उत्तम राहतं. आणि म्हणूनच या ठिकाणी मी सूर्याचे निवेशे तपे तई हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे ते पुढती भरे. तेव्हा अशी जलसंपत्ती ही जीवसृष्टीसाठी ईश्वराकडनं मिळते किंवा निसर्गाकडनं मिळते. याच जलसंपत्तीचं नियोजन जतन आणि उपयोग योग्य रीतीनं करून सस्य समृद्धी म्हणजेच हरित क्रांती घडवून आणून सर्वजण सुखी होऊया याचसाठी तुकाराम महाराजांनी या जलसंपत्तीबद्दल बोलताना असं स्पष्ट सांगितलंय की असं पाणी वारंवार मिळत नाही, प्रयत्नाने मिळतं. तो प्रयत्न आपण करून हे अमृत जीवन, अमृताचं जीवन आपल्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून ते आपल्या मूळ पदामध्ये म्हणतात,

पाणी काय, शेत काय, शेतीतलं उत्पन्न काय, या सर्वांकडेच परमेश्वराच्या दृष्टीनं पाहणाऱ्या एका संताचं चरित्र आपण पाहूया.

पांडुरंगाच्या असंख्य भक्तांमध्ये संत सावतामाळी हे संतांमधील संत शिरोमणीच होते. परमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होतीच, पण विशेष म्हणजे ते सर्वत्र परमेश्वराला पाहत होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ही भूमिका त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे मुरली होती, आणि त्यामुळे त्यांची शेती वाडी ही त्यांची नव्हतीच. त्याचा मालक पंढरीचा पांडुरंग होता. इतकंच नाही तर शेतातील वृक्ष वल्ली भाजीपाला वीर मोठ इतकं सारं विठ्ठलमयच होतं एका ठिकाणी. आणि कवीनच त्यांचं या भूमिकेचं वर्णन केलेलं आहे.

शेतमळ्यातील वृक्षवल्लीच्या रूपाने पांडुरंगच भरलेला आहे आणि यामुळेच त्या शेतमळ्याची निगा राखणं ही पांडुरंगाची सेवा असं सावता माळी समजत होते. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी हेच नाही का म्हटलं, तरी तया सर्वात्मगा ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केल्या अपारा तोषा लागी. अशाच भूमिकेत श्री सावता माळी त्यांच्या शेतमळ्याची आणि सेवा करीत होते, पांडुरंगाची सेवा म्हणूनच करीत होते. अशी सेवा करीत असता त्यांना पंढरपूरला जाऊन कधीही श्री पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही. त्याची बायको आणि मुलगी छोटीशी नागू ती पंढरपूरला जाण्यासाठी त्यांना आग्रह धरीत असत, पण ते म्हणायचे, अग बायानो, आपल्या शेताचा धनी पंढरीनाथ आहे, त्यांनी या शेतमळ्याची निगा राखायला आपल्याला सांगितलंय, ते काम टाकून आपल्याला पंढरीची वाट धरता येईल का, वारी करता येणार नाही, माझा पांडुरंग माझ्या या कामातून भेटतोय मला, तुम्ही सेवा करा अनुभव घ्या. एका कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं वारकरी पंढरपूरला निघाले होते. त्या वारकऱ्यांना पाहून नागूला वाटलं आपल्या मालकाला पांडुरंगाला आपल्या या शेतातील भाजीपाला नेऊन द्यावा आणि म्हणून तिनं आपल्या वडिलांना सावता म्हणायला विचारलं की ही भाजीपाला आपण पांडुरंगाला नेऊन देऊया का. अगं फार चांगली गोष्ट आहे, माझ्या पांडुरंगाला द्यायचं हरकत नाही, त्याचंच आहे, त्याला नेऊन दिलं पाहिजे. म्हणून स्वतः सावता म्हणाले चांगलीशी भाजी खुरडून काढली, केळीच्या पानात बांधली आणि म्हणाले नेऊन दे त्या वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाला. आणि नागू शेताच्या बांधावर आली आणि येणाऱ्या जाणाऱ्या त्या वारकऱ्यांना सांगू लागली की माझी ही भाजी जी आहे ना ती पांडुरंगाला नेऊन देता का.

वारकऱ्यांच्या हातामध्ये. हिनं भाजी ठेवली मात्र तो काय सांगावं, त्या वारकऱ्यांनी दिली टाकून बाजूला, काय या तुझ्या भाजीला आमचा पांडुरंग सुकलाय होय, चल हो बाजूला, असं म्हणून आणि तिला बाजूला सारली. ती पुन्हा पुन्हा म्हणते आहे की अहो ऐका तर माझं.

द्यावने घ्या ना, एवढी भाजी माझ्या पांडुरंगाला द्या. परंतु त्याने ती काही घेतली नाही आणि पंढरीला नेली नाही. आकाशातील द्वादश आदित्य पाहतायत आणि त्यांनी वारकऱ्यांचं रूप घेऊन ती भाजी त्या मुलीकडनं घेतली आणि पंढरीनाथाला नेऊन दिली. पांडुरंगाला सांगितलं, देवा तुझ्याकडे येणारे सारे वारकरी काही शुद्ध भक्तिभावाचे नाहीयेत, कि मोन त्याला सर्वत्र पांडुरंग दिसत नाही, तेव्हा या सर्वांचे डोळे उघडण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. आणि याप्रमाणे देवाला सांगितल्यानंतर देव पंढरीतून निघाले. अरण गावाला प्रकट झाले सावता माळ्याच्या पुढ्यात आणि सांगू लागले की अरे माझ्या मागे चोर लागलेत, त्यांना आणखीन माझ्या मागे लागून आणि मला पकडायचंय, तर कृपा करून मला तू लपव कुठेतरी. देवा तुम्हाला आणखीन कुठे लपवायचं, लपवायला जागाच नाही, अरे तुझ्या हृदयात लपव. सावता माळ्याने पांडुरंगाला हृदयात ठेवलेलं आहे आणि पाठोपाठ मात्र पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळामध्ये पांडुरंग मूर्ती दिसत नाही पाहिल्यावर ज्ञानोबा नामदेव हे सर्व संत सावता माळ्यापर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली, कुठे

0: अरे आमच्या पांडुरंगाला कुठे लपवलायस?
1: पंढरीनाथा जगन्नाथा, पंढरी माझी नाही श्रीहरी, अरणगावी आले श्रीपती, तू चपला जाणे निश्चिती।
0: रागाणाहून पांडुरंगाने आपल्या उपरण्याचा आणखीन एक शेमला बाहेर काढलेला होता,
1: ते पाहिलं मात्र आणि ज्ञानेश्वराने ओळखलं।
0: देव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि आनंद झाला। त्या ठिकाणी भक्तीच्या पुरामध्ये पांडुरंग सापडतो आणि हेच तुकोबाने आपल्या मूळ पदामध्ये सांगितलं, पुर आ

शेतकरी बंधू भगिनींसाठीचा खास कार्यक्रम माझावर माझं शिवार आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमात आपण ऐकलं कीर्तन पाणी म्हणजे जीवन. कीर्तनकार होते नरेंद्र बुवा हाटे, सादर करते रोशन जाधव. श्रोते हो, एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.

0: एक बेमिसाल शायर।
1: मेरे दिल के किसी कोने में एक मासूम सा बच्चा।